भसरिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि
डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचारणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम. सर्वेपि सुखिनः.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ. श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भारतीय सौर दिनांक 20 सौर महिना ज्येष्ठ 1948 विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार अधिक ज्येष्ठ कृष्ण दशमी अर्थात 10 जून 2026 आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज जागतिक दृष्टिदान दिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. मोक्षाच्या चार पायऱ्या आहेत. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सरूपता आणि चौथी सायुज्यता. यातली सलोकता आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. आपलं आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असतं त्या लोकात राहायला मिळतं याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकात राहतात तर विष्णुभक्त विष्णू लोकात राहतात, ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना भारतीय असं म्हटलं आहे. परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी 100 कोटींहून अधिक माणसं आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णुभक्त विष्णू लोकात राहतात परंतु त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णू लोकात राहून विष्णू भक्ती करत राहतात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते आणि त्यांना समीपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते. आता समीपता जाणून घेऊयात. समीपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचं भाग्य त्याला प्राप्त होतं. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रकट होते आणि त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा इथे संपतो आणि सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरू होतो. सरूपता जाणून घेऊयात. सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचं ध्यान लागण्यास सुरुवात होते. साधक जर विष्णुभक्त असेल तर तो विष्णू रूपाचं ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णूचं रूप दिसू लागतं. मीच विष्णू आहे असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णूचं रूप प्राप्त होतं. शनैःशनैः ही शक्ती वाढत जाते आणि साधक विष्णूच्या रूपात कोणालाही दर्शन देऊ शकतो. पृथ्वी तलावर असे असंख्य साधक आहेत की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन झालेलं आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचं फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य किंवा अधिकार प्राप्त होत नाहीत. देहासहित प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे. आणि शेवटची मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्य देवतेमध्ये आत्मा विलीन होणं, त्या सच्चिदानंद परमात्म्यामध्ये आत्मा विलीन होणं. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 जून. आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले. हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार. सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती. परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी. न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान हेच आपले साधन जाण. संसारात न पहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बाण त्यात राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती. जो वर संशयी झाले मन तो वर न होई समाधान. विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान. समाधानाची स्थिती उपाधीरहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊ न राही समाधान तेथेच पाही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती. श्रीराम

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: गगन देवा रे देवा आता काय मी करू आता कुणाला सांगू काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांडाळ भयंकर
1: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंद तावल अरविंद तावल अरविंद तावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले। भीमेला पूर आलेला होता, स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती। अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानांनी ऐकलं होतं। इतकंच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावं लागत होतं, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं। स्वामींनी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला। आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहिले। रावळात श्री विठ्ठल आणि रावळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा श्री विठ्ठलाचं दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला। रावळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकत होता। स्वामी सर्वांची दुःख आणि गाऱ्हाणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्ष सोडवत होते। वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता। कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता, त्याची वारी मात्र कधीही चुकली नव्हती। खुरडत खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा। श्री विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपलं दुःख सांगितलं आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिलं। स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचं दुःख ऐकलं होतं, म्हणून स्वामींनी ठरवलं की ह्याला चालता यायला पाहिजे। स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले। आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवलेल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटलं की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे। त्याला खूप आनंद झाला। इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली। त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला। त्याला नवा पाय फुटला होता। स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती। पंढरपूरभर एकच आनंद कल्लोळ उठला। स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली, ती काही केल्या आटोक्यात येईना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या विश्वात सर्वत्र परमेश्वराची पावलं उमटलेली आहेत, ही श्रद्धा महत्वाची। आपली साधना जशी जशी वाढत जाते तशी तशी ती देव पावलं आपल्याला दिसू लागतात, देवाचा अनुभव येऊ लागतो। मनातला शुद्ध हेतू आणि जगण्यातला प्रामाणिकपणा श्रद्धेय माणसाला देवाशी गाठ घालून देतो। केवळ भेट होत नाही तर परमेश्वराशी आपला संवाद होतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपली निस्सीम भक्ती देवाला अर्पण करा, त्याच्या नामात गर्क व्हा। देव भेट घडल्याशिवाय राहणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 25 श्री गणेशाय नमः। लक्ष्मीच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी स्नानदानादींनी युक्त असं अधिक मासाचं व्रत केल्यास कसा लाभ होतो याचं उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मीला सांगितली। पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार दानी राजा होऊन गेला। त्याची पत्नी यशोमती ही सुंदर पण अभिमानी होती। धन यौवनाचा तिला मोठा गर्व होता। त्या राजाचा प्रधान मंडन नावाचा होता। तो शूर स्वामीभक्त आणि श्रीमंत होता। आपापल्या गुणांनी ते युक्त होते। प्रधान भार्या गुणवती नावाची होती। ती मात्र धर्मशील आणि उदार होती। त्या राजाला आणि राणीला गर्वामुळे कशी दैन्यावस्था आली त्याची कथा ऐक। प्रधानावर राज्य सोपवून वीरबाहू आणि यशोमती सर्व प्रकारच्या विलासात दंग झाली। पुढे त्यांना 2 मुलगे झाले, सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावं होती। ते तरुण झाले। पुढे अधिक मास आला। गुणवती यशोमतीच्या सेवेकरिता राजवाड्यात आली असता यशोमतीचं प्रचंड वैभव पाहून तिला वाटलं, पूर्वकर्माप्रमाणे ही एवढं वैभव भोगीत आहे, पण हिने जर आता सत्कर्म केलं नाही तर सर्व लयाला जाईल। तिला कल्याणकारक व्रत करण्यास सांगितलं। तिने प्रसंग पाहून राणीला सूचना केली की अधिक मास आला आहे, त्यात तू काहीतरी व्रत कर, म्हणजे तुझं सुख अक्षय टिकेल। पण राणीने ऐकलं नाही। तिने अधिक मासाची निंदा केली। त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच तिचे 2 पुत्र ज्वराने मरण पावले। गुणवती तिच्या सांत्वनार्थ गेली तेव्हा त्या दोघीही रडू लागल्या। त्यावेळी राणीने गुणवतीकडे पाहिलं तो तिचा चेहरा तेजस्वी आणि भांगामध्ये शेंदूर घातलेला होता। तिने अलंकार धारण केले होते, वस्त्र उत्तम होतं। ते पाहून राणी तिच्यावर भडकली आणि तिला घालवून दिलं। गुणवती घरी गेली। तिला खूप वाईट वाटलं। राजाला कळलं, प्रधानालाही कळलं। प्रधानाने आपल्या पत्नीला प्रत्यक्ष पाहिलं तो तिचं मुख संपूर्ण शृंगारलेलं होतं। पुत्रशोकाने आम्ही व्याप्त असताना प्रधानाची बायको नटते याचा राग येऊन राजाने त्या दाम्पत्याला बंदीत टाकले। त्यावेळी दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला। राजा राणीच्या स्वप्नात जाऊन श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, गुणवतीने पूर्वी अधिक मास व्रत केलेलं आहे, त्यामुळे तिला या जन्मात अक्षय असं मुखालंकार काजळ कुंकू सिंदूर तांबूल वेणी इत्यादी सर्व प्राप्त झालेलं आहे, ते निघू शकत नाही, त्यांना बंदीतून काढा। राणीने अधिक मासाची निंदा केली म्हणूनच तुमचे पुत्र मृत पावले। राजा राणी जागे झाल्यावर त्यांना वाईट वाटले। गुणवतीला मुक्त करून त्या दोघांनी तिच्या मुखावरील सर्व शृंगार पुसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात निघाला नाही। तेव्हा दोघांना खूप लज्जा वाटली। त्यांनी गुणवतीची क्षमा मागितली। अधिक मास व्रताचं महात्म्य लोकांना प्रत्यक्ष कळून आलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 25वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: अधिक मासातील वैधृती पर्वाच्या दिवशी स्नान, होम इत्यादी कृत्ये करून दूध, तूप, फळे, 16 विडे यांचं दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

असमर्थ। आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत, कीर्तन भजन निरूपण नाम समास। नामस्मरणे पावावे समाधान। समाधान जर पावायचं असेल तर इतर कुठल्याही ऐहिक गोष्टीने माणसाला समाधान होत नाही, आणखीन आणखीन वाढतच जाते इच्छा। जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही। परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जातं। दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत। एक, आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही। म्हणजे तर समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान। केव्हा करावं? नित्य नियम प्रातःकाळी, माध्यान काळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे। नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही, कोणत्याही क्षणी अंतरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं। उठताना देखील नामस्मरणातच उठावं, त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज्य सांगितलेली नाही। कोणती स्थिती असावी? सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद गोपासता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही। खूप आनंदात आहात, भगवंताला अगदी नामघोष करा, प्रभू तुझ्या कृपेने हा आनंद मिळालेला आहे। दुःख आलं असेल तरी देखील भगवंताचं स्मरण करावं, जे जे काही आलेलं आहे माझ्याच कर्माची फळं आहे, परंतु तू माझ्या पाठीशी राह, मला धैर्य दे या सगळ्या संकटातून वाचवण्यासाठी। हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांती काळी, निद्रा काळी नामस्मरण करावे। नाम उच्चारावे नुसतं म्हणत नाहीत, नामस्मरण करावं म्हटलंय। आणि नामस्मरण याचा अर्थ ज्याचं आपण नाम घेतो आहे त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं स्मरण, त्याच्या सामर्थ्याचं स्मरण, तो कसा सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, किंबहुना त्याच्याच अस्तित्वावर माझा देह, माझा श्वास काम करतो आहे, अशा सर्व गोष्टींचं स्मरण त्याचं नाम घेत असताना असायला पाहिजे। हे काहीच नसताना नुसतं जर वाणीनं नाम उच्चारलं जात आहे आणि चिंतन दुसरंच चाललेलं आहे असं जर असेल तर कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा उपयोग होत नाही। कोडे साकडे संकट, नाना प्रकारचे संकट येतात, नाना संसार खटपट काही जरी असलं नामस्मरण करावे। चालता बोलता धंदा करीता सगळ्यात अवघड, कारण आपल्याला त्यावेळेला पैशाशिवाय दुसऱ्या गोष्टी दिसत नाही। सारखं लक्ष असतं किती पैसा मिळवायचा, खाता जेविता समोर काय पदार्थ आले तिकडं लक्ष आहे, काल काय केलं होतं, आज काय करायचं, उद्या काय जेवायचं, अशा वेळेला भगवंताचं स्मरण होणं अतिशय अवघड आहे। परंतु जर होत असेल तर त्याची प्रगती अतिशय चांगली चाललेली आहे। नाना उपभोग भोगिता, भोग भोगत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण असावं, नाम विसरो नये स्पष्ट सांगितलं। संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेला काळ गती, नामस्मरणाची स्थिती सांडू नये। कशी स्थिती आली तरी नामस्मरण पाहिजे। वैभव सामर्थ्य आणि सत्ता फारच अवघड, वैभव आहे, सामर्थ्य आहे आणि सत्ता आहे, या सगळ्या गोष्टी माणसाचा अहंकार वाढवणाऱ्या, देहबुद्धी वाढवणाऱ्या असतात। अशा वेळेला परमेश्वराचं नामस्मरण होणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे, पण ही जर कोणाला होत असेल तर निश्चित त्याच्यावर गुरुकृपा असली पाहिजे आणि त्याला भगवंताचं अधिष्ठानाचं स्मरण अखंड असलं पाहिजे। उत्कट भाग्यश्री भोगता, उत्कट भाग्यश्री जास्त सर्व प्रकारचं त्याला भाग्य मिळालेलं आहे, अशा वेळेला नामस्मरण सांडू नये। आधी अवदसा मग दसा, पहिल्यांदा वाईट दिवस आलेत मग आता चांगले आले, किंवा चांगले आले आणि त्याच्यावर वाईट आले, प्रसंग असो भलतही सा, कशीही स्थिती असू दे, आपण नामस्मरण सोडता कामा नये। नामस्मरण हा आपला स्थायी भाव झाला पाहिजे, तो कुठल्याही कारणाने त्याच्यापासून आपल्याला विचलित होऊ नये। बर, असं केल्याने काय होतं तेही पुढे सांगितलं। नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारत, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे। नाना संकट विघ्न येतच असतात संसार म्हटल्यानंतर, परंतु निवारती ह्याच्यामध्ये दोन तीन अर्थ आहेत की नामस्मरण केल्याने संकट निवारण होतं म्हणून नामस्मरण आपण जर करत असलो तर पहिल्यांदा चुकीची गोष्ट आहे। जे काही संकट विघ्न परिस्थिती येत असते ते आपापल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत असते, ती भोगूनच संपवायची असती खरं म्हणजे, पण अशा वेळेला परमेश्वराला एवढंच म्हणावं लागतं की जे काही आतून घडलेलं आहे ते भोगावं लागणार आहे, पण तू धैर्य दे मला।
दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींकडे गौणत्वाने पाहून भगवंताचं अनुसंधान अखंड जर ठेवलं जात असेल तर आपोआपच विघ्न जरी आलं तरी आपण त्याच्याकडे म्हणतो ठीक आहे आलं असेल ते गौणत्वाने आपण घेतो आणि म्हणूनही ते निवारण होतं. आणि काही वेळा खरोखरच काही पडता जडभारी दासी आठवा वाहारी असं म्हटलंय खरोखरच तसं विघ्न जर काही आलेलं असेल आणि आपण खऱ्याच अर्थाने भगवंताची भक्ती करत असो तर भगवंत खरोखरच धावून येतो आणि ते संकट निवारण करतो. आणि आपल्यालाही पुष्कळ वेळा असं वाटतं की असं अचानक कसं काय झालं, पण त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की तो आपला पाठीराखा आहे, आपण त्याच्याशी नातं जोडलेलं आहे का तेवढं पाहायला पाहिजे. तसं जर जोडलेलं असेल तर लहान मुलाला आई जसं सांभाळते तसं भगवंत भक्ताला सांभाळत असतो. आणि तसं वचन भगवंताने भगवद्गीतेत अनेक वेळेला दिलेलं आहे, आपण जर नीट वाचलं असेल तर लक्षात येईल. भूत पिशाच नाना छंद, आता भूत पिशाच आहे त्याची एक सृष्टी आहे असं म्हणतात, पण सगळ्यात सामान्य पातळीवर आपण लक्षात असं घेऊया हे जे कामना क्रोध मत्सर दंभ ही जी भूतं आहेत जी आपल्याला ग्रासून टाकतात तिच्यापासून जर आपल्याला सुटायचं असेल नामस्मरणाचा छंद लावून घेतला पाहिजे. काही मनामध्ये इच्छा आली मला अंक पाहिजे शांतपणे बसून नामस्मरण करावं, आपोआपच वाटतं काय करायचं या गोष्टी, मला राग येत असेल कुठल्याही गोष्टीनं तर लगेच विचार करावा नामस्मरण करावं, कशासाठी रागावलं बरं आपण, क्रोध यायचं काय कारण आहे, मत्सर आला तर लगेच विचार करावा मत्सर येण्याचं काय कारण, जो तो आपापल्या कर्माप्रमाणे चाललेला आहे तो आपल्या मार्गाने जातोय आपण आपल्या मार्गाने जावं. अशा तऱ्हेने ही जी भीत पिशाच आपल्याला विकारांची त्रास देत असतात त्याच्यापासून आपण दूर होतो. नाना प्रकारचे छंद असतात, भगवंताचा छंद धरायला पाहिजे, असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद, त्या छंदाच्या ऐवजी नको ते खातात नको ते पितात, पत्ते आहे जुगार आहे रेस आहे सिगरेट आहे नाना प्रकारची वसनं लागलेली आहे, त्या छंदामध्ये जो असेल ते जर सुटायला हवं असेल नामस्मरण करा, ते सुटण्यासाठी नामस्मरण करा किंवा भगवंताच्या इच्छेनं नामस्मरण करा ते आपोआप सुटत जातं. त्यामुळे ते म्हणतात नाना छंद सुटतील नामे विषबाधा हरती, वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, गोंधळ महाराजांना विषप्राशन करावं लागलं, वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, परंतु भगवंताची कृपा जर असेल तर त्या विषाचं अमृत होतं अशी परिस्थिती आहे. तेवढी निष्ठा आहे का बघायला पाहिजे आपण. नामे विषबाधा हरती चेडे चटके नासती, आणि मुख्य म्हणजे होये उत्तम गती अंतकाळी, अंतकाळाला उत्तम गती होती. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं जे की उत्तम पद प्राप्त होत, उत्तम पद याचा अर्थ जे ध्रुवाला आढळ पद मिळालं सगळ्या भक्तांना आढळ पद मिळालं असं पद नामस्मरणाने प्राप्त होत, पण विश्वास पाहिजे त्याच्यावर. बरं केव्हा करावंय कोणत्या वयात, बाळकाळ बाळपणी तारुण्य काळी कठीण काळी वृद्धाप काळी सर्व काळी अंत काळी, अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये, लहान वयात मुलाने ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा मरा मरा म्हणत त्या मराचं राम राम झालं, वाल्याचा वाल्मिक झाला, एवढंच नव्हे तर त्याने रामचरित्र लिहिलेलं आहे एवढा तो मोठा होऊन गेला. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, प्रल्हादावर किती संकट आली पण काही नाही एकच नामामध्ये रंगलेला होता त्याची काळजी भगवंताला असते. अजामिळ आघासूर सगळे पावन झाले नामस्मरणाने. नामे पाषाण तरले असं म्हणतात रामायणामध्ये, रामाचं नाम घेऊन ते दगड टाकले गेले समुद्रामध्ये ते तरले आणि त्याच्यावर मंडळी पलीकडे गेली, तो पूल करून पली गेली. नामे पा एवढंच कशाला, माणसं सुद्धा पाषाणच असतात खरं सांगायचं म्हणजे, पण जर नामस्मरण करत गेले तर तो पाषाण देखील तरून जातो. अहिल्या शिळा उद्धरली रामनामाने, त्यामुळे पाषाण देखील तरतात. असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची परम पवित्र झाले, पण पापी पवित्र झाले ह्याचा अर्थ मात्र पाप करतच राहायचं नामस्मरण करतच राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. पाप झालं ठीक आहे, आता त्याच्यापासून पश्चाताप होऊन जर भगवंताला शरण गेला नामस्मरण केलं, कारण भगवंतानी म्हटलेलं आहे अपिचे सुदुराचारू भजते माम अनन्य भाग, दुराचारी जरी असला तरी तो जर माझ्या भक्तीला लागला तर उद्धार होऊन जातो. मग परमेश्वराची अनंत नाम आहे, कोणतं नाम घ्यावं, हो सहस्र विष्णू सहस्र नामात हजार नाम आहे, कोणतंही एक घ्या, तसं केलं तर यम देखील बाधत नाही. नामस्मरण करत राहिलो देवभावापासून सुटला तर यमाची देखील भीती नसते, कारण यम देहाला घेऊन जाणार आत्म्याला घेऊन जात नाही,
त्यामुळे भीती वाटायचं कारणही राहत नाही. सहस्रनामामध्ये कोणी एक बर काहीच न करून हे प्राणी राम नाम जपेवाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करून प्राणी याचा अर्थ काहीच करायचं नाही असा त्याचा अर्थ नव्हे. पुष्कळ वेळेला संतांच्या वचनाचा अर्थ वेडावाकडा लावला जातो. काहीच न करून याचा अर्थ काहीही अवघड काम न करता सहज जर राम नाम घेत गेलो तरी देखील चक्रपाणी भक्ताला सांभाळतो असं आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन आपण अंतकरणात धरूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हय्या बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हय्या बिलावल. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण दशमी अर्थात 10 जून 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज जागतिक दृष्टिदान दिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. मोक्षाच्या चार पायऱ्या आहेत. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सरूपता आणि चौथी सायुज्यता. यातली सलोकता आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. आपलं आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असतं त्या लोकात राहायला मिळतं याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकात राहतात तर विष्णुभक्त विष्णू लोकात राहतात, ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना भारतीय असं म्हटलं आहे. परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी 100 कोटींहून अधिक माणसं आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णूभक्त विष्णू लोकात राहतात परंतु त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णू लोकात राहून विष्णू भक्ती करत राहतात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते आणि त्यांना समीपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते. आता समीपता जाणून घेऊयात. समीपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचं भाग्य त्याला प्राप्त होतं. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रकट होते आणि त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा इथे संपतो आणि सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरू होतो. सरूपता जाणून घेऊयात. सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचं ध्यान लागण्यास सुरुवात होते. साधक जर विष्णूभक्त असेल तर तो विष्णू रूपाचं ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णूचं रूप दिसू लागतं. मीच विष्णू आहे असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णूचं रूप प्राप्त होतं. शनैःशनैः ही शक्ती वाढत जाते आणि साधक विष्णूच्या रूपात कोणालाही दर्शन देऊ शकतो. पृथ्वी तलावर असे असंख्य साधक आहेत की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन झालेलं आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचं फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य किंवा अधिकार प्राप्त होत नाहीत. देहासहित प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे. आणि शेवटची मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्य देवतेमध्ये आत्मा विलीन होणं, त्या सच्चिदानंद परमात्म्यामध्ये आत्मा विलीन होणं. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे? त्यांनी सांगितलं, ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश, बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं, हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं, पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे, त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे, हे जे नारद पुराण आहे, हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं. कारण काय आहे की तर्कानी कशालाही वाकडं लावता येतं. वाकडं लावणं काही फारसं अवघड नाही आहे. तर्कानी कोणतीही गोष्ट मला सांगा, नाहीतर कुणाही वकिलाचा धंदा चाललाच नसता. एक वकील आरोपीच्या बाजूनी असतो आणि दुसरा वकील जो सत्याची बाजू आहे त्याच्या बाजूनी असतो. दोघंही जणं आपलीच बाजू कशी खरी आहे हे पटवून देत असतात, आणि त्यामुळे दोघांचीही बाजू खरी आहे हे कशाच्या तत्वावर पटवता येतं? केवळ तर्कावर. फक्त लॉजिक आहे, आणि तर्कानी मनुष्य खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करू शकतो. त्यामुळे तर्क अप्रतिष्ठित आहे. पुराण ऐकायला बसल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, हे माझं जे तत्वज्ञान आहे किंवा हा जो माझा विचार आहे गीतेमधला, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हा विचार तू सांगूच नकोस. का सांगू नको? आम्हाला भय आहे की तो अतपस्वी आणि अभक्त आहे पण तो फार हुशार आहे, त्यामुळे आम्ही जे मांडू त्या प्रत्येक गोष्टी तो खोडून काढील मुळीच नाही. तो खोडून काढील याचं भय नाही आहे. तिथे फक्त एकच गोष्ट आहे की तो अजून त्या अधिकाराला प्राप्त झालेला नाही. आपण कालही बोललो की प्रत्येक पुरुष श्रद्धामयोयम पुरुष, प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावानच आहे. फक्त त्याच्या श्रद्धा त्यांनी कुठे लावायच्या हा प्रश्न आहे, की श्रद्धा विपरीत बाजूनी न्यायची का श्रद्धा योग्य बाजूनी न्यायची. आज आपण जगामध्ये जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सनॅलिटी अशा गोष्टी जेव्हा बोलतो की पारदर्शकता व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे, ती पारदर्शकता येते कशातून? त्याचं पहिलं मूल्य काय, त्याचा पहिला गुण काय, की जे समोर आलं आहे ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारून पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे, की ती गोष्ट आहे त्याच्याकडे नकारात्मक न बघता सकारात्मक बुद्धीने पाहून ती गोष्ट योग्य वाटते का अयोग्य वाटते याचा निर्णय करणे. आलेली समोर आलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मकच भूमिकेने पाहिली पाहिजे असं नाही, आणि त्यामुळे जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हे ऐकवू नको. याचा अर्थ आम्हाला आमच्या गोष्टींचं भय आहे आणि तो हे सगळं उडवून लावेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तो अजून त्याचा अधिकारी नाही आहे. जेव्हा त्याच्या श्रद्धेची एक स्थिती प्राप्त होईल किंवा त्याच्या श्रद्धेला एक विशिष्ट तऱ्हेने संस्कारांनी योग्यता येईल, त्यानंतर तो श्रवणाचा अधिकारी होईल. आणि म्हणून आपल्यापुढे मांडताना या सगळ्या धारणा आपण आपल्या ठिकाणी पक्क्या करून घ्याव्यात, आणि मग त्या पुराणांच्या कथा ऐकाव्यात. तेव्हा त्या पॉझिटिव्हली ऐकल्या, त्या सकारात्मक दृष्टीने ऐकल्या, आणि त्यातलं काहीही पटलं नाही तर जे पटलं नाही ते आपण सोडून द्यावं, जे ग्राह्य आहे ते आपण स्वीकारावं. आणि ते सोडून का द्यावं? माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणजे ते अयोग्य आहे म्हणून सोडण्याचं कारण नाही. कारण या जगामध्ये माझी बुद्धी हे काही शेवटचं प्रमाण नाही आहे. देवानी मला जेवढी बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीला जेवढी समज आहे तेवढ्याच समजुतीमध्ये मला तो विषय समजणार आहे. आणि माझी बुद्धी ह्या जगात अंतिम नसल्यामुळे मला जे समजलं नाही ते दुसऱ्याला समजेल, जे त्याला समजलं नाही ते तिसऱ्याला समजेल,
याचा अर्थ कोणतीही गोष्ट योग्य किंवा चुकीची हे ठरवण्याच्या माझ्या सीमित बुद्धीला अधिकार नाही आहे. माझ्या बुद्धीला एवढं आकलन झालं एवढं म्हणू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. आता हे वैष्णव संप्रदायाचं किंवा वैष्णव पुराण आहे, त्यामुळे या पुराणाचं सर्व काही वासुदेवमय आहे हीच धारणा आहे. आणि तशाच प्रकारे वंदन करून त्याचं प्रास्ताविक करून विषय पुढे जातो. वासुदेव परो धर्म, वासुदेव परम तपहा, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परागतीही, वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम, तस्माद अन्य न विद्यते. म्हणजे वासुदेव परो धर्म, वासुदेवापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. एका भगवान वासुदेवाची उपासना करण्याच्या पेक्षा वेगळा श्रेष्ठ धर्म नाही. वासुदेव परम तपहा, एका वासुदेवापेक्षा दुसरं श्रेष्ठ तप नाही, किंवा तपाचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेवच आहेत, धर्माचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेव आहेत. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेवाला जाणून घेणं हे श्रेष्ठ ज्ञान आहे, किंवा वासुदेवाच्या ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं ज्ञान नाही. वासुदेव परागतीही, भगवान विष्णूंच्या शिवाय वेगळी गती संभवत नाही. वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, हे स्थावर आणि जंगम, चर आणि आचर, जड आणि चेतन, हे सर्व जगत जे आहे ते वासुदेवानी भरून राहिलेलं आहे. त्यांनी पूर्णपणानी हे व्यापलेलं आहे. कसं? तो घन दाट भरून राहिलेला आहे. तो आपला कुठेतरी विरळ कुठेतरी दाट असा नाही, अगदी पक्का दाट भरून राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा फट संभवत नाही. आणि म्हणाले, स एव धाता त्रिपुरांत कश्च, स एव देवा सुरयज्ञ रूपः. तो कोणकोण आहे? तर तो धाता, या सृष्टीला निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे, तोही वासुदेवच आहे, म्हणजे विष्णूच आहे. भगवान शंकरही तोच आहे. तसंच म्हणाले, देव असुर यज्ञ हे सगळं काही तोच आहे. स एव ब्रह्मांडम इदम, हे सर्व ब्रह्मांडही तोच आहे. आणि ततोन्यन्न किंचित असती, त्याच्याशिवाय दुसरं काहीही संभवत नाही. तो सर्वदूर घनदाट भरून राहिलेला आहे. सत्तारूपही तोच आहे, चैतन्यरूपही तोच आहे, आनंदरूपही तोच आहे, जडचेतनही तोच आहे, सर्व देवताही तोच आहे, सर्व काही तोच आहे. म्हणजे यस्मात परम ना परम असती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही असत नाही. आणि म्हणाले, त्याच्यापेक्षा काही दुसरं महानही असत नाही. व्याप्तम ही तेनम इदम विचित्रम, हे असं विचित्र म्हणजे विविधतेनी भरलेलं हे जे जगत आहे, हे ज्यांनी व्यापलेलं आहे त्या वासुदेवाला माझा पुनः पुन्हा नमस्कार असो, असं म्हणून त्याला त्याचं स्मरण करून या पुराणाला सुरुवात झालेली आहे. या पुराणाचे जे नमनाचे श्लोक आहेत, जे मंगलाचरणाचे श्लोक आहेत, त्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी हेच स्वरूप वर्णन केलेलं आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयत. म्हणाले, भगवंताला सर्व प्रकाराने वंदन करून आणि त्याचबरोबर या पुराणांची परंपरा ज्यांनी सांभाळलेली आहे, अशा शौनकाद्या महात्मान ऋषयो ब्रह्मवादिनः, कोणकोण आहेत हे शौनक आदी जे त्या नैमिषारण्यामध्ये मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने तपाचरणाला बसलेले आहेत, ते सगळे कसे आहेत? काही ऋषी बसलेत, काही ब्रह्मवादीन बसलेले आहेत, की आणि त्या नैमिषारण्यामध्ये ह्यांचा जो वास आहे तो एकाच इच्छेनी आहे, तप आहे ते एकाच इच्छेनी आहे, ते म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे. मुमुक्षस्व म्हणजे मुमुक्ष आहे, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. ते कसे राहिले आहेत? ते जितेंद्रिय आहेत, इंद्रियांच्यावरती संयम करून आहेत. जिताहार हा आहारावरती नियंत्रण केलेलं आहे. सत्य पराक्रम हा सत्याचं अवलंबन करणारे श्रेष्ठ असे धीर पुरुष आहेत. पराक्रम हा का म्हटलं? त्याचं कारण असं की पराक्रम म्हणजे आपल्या उपनिषदांनी सुद्धा ज्यांना ज्यांना
ईश्वराच्या मार्गाने किंवा साधन मार्गाने पुढे जायचं आहे. त्यांची ही सगळी जी मागची वर्णन आहेत ना, जिता हार हा जितेंद्रिय हा, की ज्यांनी इंद्रियांना जिंकलं आहे, ज्यांनी आहाराला जिंकलेलं आहे, ज्यांनी मनोव्यापारांना जिंकलेलं आहे, हे सगळे इतकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे, ते सोपं नाही आहे म्हणून ते सांभाळलं ज्याच्याकडून जातं ते कसे आहेत त्याचं वर्णन ते धीराहा असं वर्णन केलं आहे, की ते धीर पुरुष आहे, की त्यांच्या अंतःकरणामध्ये आहारावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, मनावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने पराक्रमी आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात यजंता परया भक्त्या विष्णुमाद्य सनातनम. सनातन अशा विष्णूचं यजन करण्याकरता, पूजन करण्याकरता ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा त्या शौनक मुनींच्याकडे आणि त्या वासुदेव तत्वाला स्मरण करून म्हणाले, काही मुनी ज्यांना इच्छा आहे काही जाणून घेण्याची ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या नैमिषारण्यामध्ये एका विशाल वनात, पुष्कळ सगळं वनच आहे ते, त्याच्या पुष्कळ ठिकठिकाणी कुठे ना कुठेतरी आश्रम आहेत, कुठे ना कुठेतरी काही ऋषीमुनी तपाचरणाकरता राहिलेले आहेत. अशा एका मोठ्या विस्तीर्ण अशा वनामध्ये, अशा स्थानावरती, भूभागावरती असे बरेचसे लोक आलेले आहेत. ब्रह्मवादी मुनी आलेले आहेत. कुठे आलेले आहेत? तप करण्याच्या इच्छेने आलेले आहेत, शौनकांना भेटण्याकरता आलेले आहेत. आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले हे सगळे जे मुनी आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. म्हणाले, आम्ही आपल्या ठिकाणी आलेले आहोत, आम्हाला इथे काही जाणून घेण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, आपण जरूर या. या ठिकाणी एक मोठं सत्र चालू आहे. ते सत्र कशाचं आहे? तर जिथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत, त्या पुरुषार्थांच्यावरती चर्चा करण्यासाठी महात्म्यांनी एका सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सभेमध्ये अत्यंत श्रेष्ठ असे अधिकारी असे, त्यांनी वर्णन, त्यांनी आकडा जो घातला आहे तो 26,000 असे महात्मे, महंत, श्रेष्ठ, तपोनिष्ठ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणे, हे मुनी जे सामील झाले त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य आहेत. त्या शिष्यांची तर म्हणाले गणतीच नाही आहे की ते किती आहेत याची. आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या विषयांची चर्चा होणार आहे, ते म्हणाले, विषय कोणते आहेत? पृथ्वीतलावरती पवित्र तीर्थ कोणती आहेत, किती आहेत? त्रिविध तापातून मनुष्याची मुक्ती कशी होईल? भगवान विष्णूंची अविचल भक्ती कशी प्राप्त होईल? आता हे सगळे प्रश्न जेव्हा आपल्याला एक लक्षात आपण एक पक्क ठेवायचं की पुराणांची परंपरा म्हणजे शौनक आणि पुराणांची परंपरा म्हणजे सूतमुनी, सांगणारे सूत, आणि नैमिषारण्यामध्ये तपाचरणाकरता श्रेष्ठ महर्षींच्या बरोबर बसलेले शौनक ऋषी, ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. आता शौनक मुनींनी त्यांना सांगितलं की अहो हे महर्षी, तुम्ही या पवित्र सिद्धाश्रमामध्ये श्रेष्ठ असे पुराणिक निवास करतात, तिथे अनेक प्रकारच्या यज्ञांनी, अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेनी त्या ठिकाणी विष्णूची आराधना चालू आहे. त्या महामुनींच्यामध्ये आता पुन्हा एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की व्यासांनी पुराणिकांची सूत परंपरा निर्माण केली आहे. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा व्यासांपासून निर्माण झाल्या आहेत. वेदांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, तत्वज्ञानाची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, पुराणांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली. आणि ज्या स्मृती निर्माण झाल्या, त्या सगळ्या ज्या स्मृती आहेत त्या वेगवेगळ्या ऋषींनी कालमानाप्रमाणे या ग्रंथांच्यावरती, म्हणजे पुराणं, त्याचबरोबर तत्वज्ञान आणि आमचे मूळ वेद, या तिघांच्या आधाराने आचार कसा करावा किंवा तो आचार निश्चितपणे बेतला, त्या ऋषींनी कालमानाप्रमाणे त्या स्मृती, या मनुस्मृती ही सर्व काळाला, आज आमच्या कलियुगामध्ये मनुस्मृतीचा अवलंब करावा असं म्हटलं नाही, पाराशर स्मृती सांगितली की या युगामध्ये, कारण माहिती आहे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये एका स्मृतींनी निर्माण केलेले जे विधी निषेध आहेत किंवा जी विधिविधानं आहेत किंवा जे नियम आहेत ते सर्व काळ तसेच चालू राहतात असं नाही, कालमानाप्रमाणे त्याच्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे. पण तत्व न सोडता तपशिलात बदल सगळ्या ऋषीमुनींनी केला आणि आमच्यासमोर
स्मृतिग्रंथ आणले. भगवंताच्या मुखामधून भगवंतानी म्हटलं आहे की भगवद्गीतासुद्धा स्मृती आहे. त्या स्मृतीचं वैशिष्ट्य आहे की अपवादात्मक एक स्मृती आहे की ज्या स्मृतीमध्ये बरोबरीनी तत्वज्ञान आणि आचार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून आलेला विषय आहे, तिथे सगळ्याचं संमिश्रण आहे. तिथे वेदांनी काय सांगितलं ते आहे, स्मृतींनी काय सांगितलं ते आहे, पुराणांनी काय सांगितलं ते आहे. सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन हा असं भगवंत म्हणतात आणि त्याला स्मृती म्हणतात की हा स्मृतिग्रंथ आहे, हे स्मृतिप्रस्थान आहे. म्हणताना मात्र स्मृती म्हणतात. आणि म्हणून आपल्यापुढे काही गोष्टी स्पष्ट करत आपण पुढे जाऊ. आता ते म्हणाले ही सूत परंपरा आहे. ही सूत परंपरा जी आहे ती आपण काल बघितलं की त्यांनी त्या रोमहर्षणाकडे आलेली आहे. त्या रोमहर्षणापासून पुन्हा परंपरा सुरू झाली आहे. ते म्हणतात आता रोमहर्षण तिथे आहेत आणि म्हणाले त्या रोमहर्षणांनी त्या ठिकाणी त्या सिद्धाश्रमामध्ये जो आश्रम मी आपल्याला सांगतोय ह्या सूतांचा आहे तो तिथे अग्निष्टोम यज्ञ सुरू केलेला आहे आणि तिथे नारायणाचं भजन त्याचप्रकारे सूतांनी ऋषीमुनींचं यथोचित स्वागत अशा प्रकारे मोठा एक समारंभ आयोजित केलेला आहे. आणि तिथे हे सगळे ऋषीमुनी जाऊन पोचले, त्यांचं आगत स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले गेले. आणि त्यांनी प्रश्न विचारला की आम्ही जे आलेलो आहोत ते आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून पाहिजेत. तर ते प्रश्न हेच या पुराणाची सुरुवात असल्यामुळे आपण ते सगळे प्रश्न पाहूया. उत्तम व्रताचं पालन करणारे हे जे सगळे सूत आहेत त्यांच्याकडे आम्ही अतिथी रूपाने आलो आहोत असे ते सगळे महर्षी म्हणतात. आणि ते म्हणतात हे मुने आम्हाला तुम्ही एक उत्तर द्या, आमचे काही प्रश्न आहेत त्या शंकेचं समाधान करा की हे सगळं जग निर्माण कसं झालं, त्याचा आधार कोण आहे, या जगाचं रूप कसं आहे, हे कुठं राहिलेलं आहे, जे कशाच्या आधारावरती हे जग राहिलेलं आहे, याचा लय कशात होणार आहे, भगवान विष्णू कोणत्या साधनेनी प्रसन्न होतील, मनुष्यानं त्यांची पूजा कशी करावी, भिन्न भिन्न वर्णांचे आश्रमांचे विचार काय आहेत, अतिथीचं पूजन कसं करावं, मोक्षाचा सुलभ उपाय कोणता, भक्तीचं फळ काय आहे आणि तिचं स्वरूप कसं असतं, या सगळ्यांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. त्यावरती सूतांनी सांगितलं की मी तुमचं अभीष्ट चिंतन करतो आणि तुम्हाला सांगतो की हे जे सगळे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे उत्तर देणार आहे असं एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव नारद पुराण असं आहे आणि ते पुराण सनकादिक हे चार विष्णूचे फार श्रेष्ठ भक्त आहेत. आणि आपल्या भक्तीतला बालभाव कधीही किंवा निष्पापता कधीही कमी होऊ नये, त्याच्या ठिकाणची निर्मलता कधीही उणावू नये म्हणून त्यांनी आपलं वय 5 वर्षांचं ठेवलेलं आहे. आणि ते कायम 5 वर्षांचे बालक आहेत. ते चारही बंधू आहेत, बंधू म्हणा काय त्यांचं नातं म्हणा, पण ते चौघेही नेहमी बरोबर असतात. आणि ते कोणकोण आहेत, ते सनक म्हणजे त्यांना सनकादिक म्हणतात, सनक सनंदन सनातन सनतकुमार हे जे आहेत, हे चौघेजण हे सनतकुमार जे आहेत ते म्हणाले यांनी नारदांना जो उपदेश केला आहे तो जो नारद पुराण म्हणून आपल्यासमोर आलेला आहे त्या नारद पुराणाचं तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करा. आणि ते जर श्रवण केलं तर आपल्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल. लगेच फल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं एका अध्यायाचा जर पाठ केला तर अश्वमेधाचं म्हणजे यज्ञ केल्याचं फल लाभतं, 2 अध्यायांचा पाठ केला तर राजसूय यज्ञ केल्याचं फल लाभतं. आणि म्हणाले सगळ्या कल्याणाच्या साधनांमध्ये हे पुराण सर्वात श्रेष्ठ आहे असं प्रत्येक पुराणात म्हटलेलं असतं. त्याचं कारण आहे जो ज्या रुचीने ते पुराण वाचायला घेतो, जसं आपल्याकडे म्हटलं आहे की एका देवतेचा गौरव करण्याची जेव्हा वेळ येते किंवा आपली देवता आपल्याला जेव्हा श्रेष्ठ वाटते तेव्हा बाकीच्या देवता आपल्याला गौण वाटतात. जसं अलीकडच्या काळामध्ये तुलसीदासांनी नाभादासांनी बोलावलं म्हणून ते वृंदावनामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची मंदिरं पाहिली ते म्हणाले अहो इथे रामाचं मंदिर नाही. नाभादास म्हणाले अहो एवढ्या मंदिरातनं फिरलात अजून नमस्कार केला नाही. ते म्हणाले नमस्कार कसा करू, तुलसीदास तब नमय धनुष्य बाण लोहा.
म्हणाले ज्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतील तेव्हाच म्हणाले मी नमस्कार करीन. ह्या त्रिभंग मूर्ती मुरलीधराची आणि मुखामध्ये वेणू आहे या मूर्तीला नमस्कार नाही होऊ शकत. आणि तसंच आहे, प्रत्येक पुराणामध्ये त्याच भावनेनी श्रेष्ठता वर्णन केली आहे. म्हणजे हा काय बालिशपणा आहे असं समजायचं कारण नाही, हा बालिशपणा नाही आहे. हे आपापल्या देवतेचं महात्म्य जे आपल्याला जाणवतं ते त्याच देवतेच्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून त्याचे अतिरेक समाजामध्ये पाहिले ते होऊ नये. जसं वैष्णव संप्रदायाचा मनुष्य आडव्या गल्लीत वळायला सुद्धा तयार असत नाही, हे इतकं घडू नये. वैष्णव म्हणजे असा, शैव म्हणजे तसा, असं होता कामा नये. परंतु त्याचबरोबर आपलं आपलं एक स्वत्व टिकवण्याची, एक आपल्या संप्रदायाची आपण निगडीत राहण्याची, तुम्ही कुठेही जा. अध्यात्मामध्ये काय आहे, फटके मारणं फार सोपं आहे. व्यवहारातल्या विद्यांमध्ये हेच करतात. व्यवहारातल्या विद्यांमध्ये गाण्याची विद्या घ्या. विद्यार्थी ज्या घराण्याचं गाणं शिकायला जातो, गुरुजींनी सांगितलेलं असतं 12 वर्ष दुसऱ्या घराण्याचं गाणं कानांनी ऐकायचं पण नाही. आपल्याच घराण्याचे स्वर लावले पाहिजेत, आपल्याच घराण्याचं गाणं शिकलं पाहिजे. मला सांगा, आजकाल मुलं CA होतात, आर्टिकलशिप करायला गेले तर अनुभव म्हणून 4 CAकडे कुणी काम करू देत नाही. तो CA म्हणतो माझ्याकडेच काम केलं पाहिजे. तू शिकायला आलायस ना इथे, माझ्या पद्धतीने शिक्षण घे, माझ्याकडे काम. कुठली विद्या घ्या, त्या विद्येमध्ये त्याची एक परंपरा निर्माणच करावी लागते आणि ती असावीच लागते. म्हणून पुराणांची सुद्धा परंपरा आहे की ही विष्णू पुराणं आहेत. तर या पुराणांच्यामध्ये त्या देवतेचा मोठेपणा सांगितला आहे आणि इतर देवतांचं वर्णन त्या मानाने निम्न स्तरावरती केलेलं आहे, ते स्वाभाविक आहे. आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं काही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सर्व पुराणांच्यामध्ये श्रेष्ठ हे नारद पुराण आहे, या नारद पुराणाचा अभ्यास करावा, या लोकांमध्ये कल्याणकारी असं हे पुराण आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं

0: वर्णन श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझा दास बोधासी त्वा बोधवावे।

असा अर्थ. आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत. कीर्तन भजन निरूपण नाम समास. नामस्मरणे पावावे समाधान. समाधान जर पावायचं असेल तर इतर कुठल्याही ऐहिक गोष्टीने माणसाला समाधान होत नाही. आणखीन आणखीन वाढतच जाती इच्छा. जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही. परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जातं. दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत. एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही. म्हणजे तर समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान. केव्हा करावं? नित्य नियम प्रातःकाळी, माध्यान काळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही. कोणत्याही क्षणी अंतरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं. उठताना देखील नामस्मरणातच उठावं. त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज्य सांगितलेली नाही. कोणती स्थिती असावी? सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही. खूप आनंदात आहात, भगवंताला अगदी नामघोष करावा, प्रभू तुझ्या कृपेने हा आनंद मिळालेला आहे. दुःख आलं असेल तरी देखील भगवंताचं स्मरण करावं की जे जे काही आलेलं आहे माझ्याच कर्माची फळं आहे, परंतु तू माझ्या पाठीशी राह, मला धैर्य दे या सगळ्या संकटातून वाचवण्यासाठी. हर्षकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांती काळी, निद्रा काळी नामस्मरण करावे. नाम उच्चारावे नुसतं म्हणत नाहीत, नामस्मरण करावं म्हटलंय. आणि नामस्मरण याचा अर्थ ज्याचं आपण नाम घेतो आहे त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं स्मरण, त्याच्या सामर्थ्याचं स्मरण. तो कसा सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, किंबहुना त्याच्याच अस्तित्वावर माझा देह, माझा श्वास काम करतो आहे, अशा सर्व गोष्टींचं स्मरण त्याचं नाम घेत असताना असायला पाहिजे. हे काहीच नसताना नुसतं जर वाणीनं नाम उच्चारलं जात आहे आणि चिंतन दुसरंच चाललेलं आहे असं जर असेल तर कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. कोडे साकडे संकट, नाना प्रकारचे संकट येतात, नाना संसार खटपट काही जरी असलं नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता सगळ्यात अवघड, कारण आपल्याला त्यावेळेला पैशाशिवाय दुसऱ्या गोष्टी दिसत नाही. सारखं लक्ष असतं किती पैसा मिळवायचा. खाता जेविता समोर काय पदार्थ आले तिकडं लक्ष आहे, काल काय केलं होतं, आज काय करायचं, उद्या काय जेवायचं, अशा वेळेला भगवंताचं स्मरण होणं अतिशय अवघड आहे. परंतु जर होत असेल तर त्याची प्रगती अतिशय चांगली चाललेली आहे. नाना उपभोग भोगिता, भोग भोगत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण असावं. नाम विसरो नये स्पष्ट सांगितलं. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडू नये. कशी स्थिती आली तरी नामस्मरण पाहिजे. वैभव सामर्थ्य आणि सत्ता फारच अवघड. वैभव आहे, सामर्थ्य आहे आणि सत्ता आहे. या सगळ्या गोष्टी माणसाचा अहंकार वाढवणाऱ्या, देहबुद्धी वाढवणाऱ्या असतात. अशा वेळेला परमेश्वराचं नामस्मरण होणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. पण ही जर कोणाला होत असेल तर निश्चितच त्याच्यावर गुरुकृपा असली पाहिजे आणि त्याला भगवंताचं अधिष्ठानाचं स्मरण अखंड असलं पाहिजे. उत्कट भाग्यश्री भोगता, उत्कट भाग्यश्री जास्त सर्व प्रकारचं त्याला भाग्य मिळालेलं आहे, अशा वेळेला नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा, पहिल्यांदा वाईट दिवस आले मग आता चांगले आले, किंवा चांगले आले आणि त्याच्यावर वाईट आले, प्रसंग असो भलतैसा, कशीही स्थिती असू दे, आपण नामस्मरण सोडता कामा नये. नामस्मरण हा आपला स्थायी भाव झाला पाहिजे. तो कुठल्याही कारणाने त्याच्यापासून आपल्याला विचलित होऊ नये. बर असं केल्याने काय होतं तेही पुढे सांगितलं. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नाना संकट विघ्न येतच असतात संसार म्हटल्यानंतर, परंतु निवारती ह्याच्यामध्ये दोन तीन अर्थ आहेत. की नामस्मरण केल्याने संकट निवारण होतं म्हणून नामस्मरण आपण जर करत असलो तर पहिल्यांदा चुकीची गोष्ट आहे. जे काही संकट विघ्न परिस्थिती येत असते ते आपापल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत असतील, ती भोगूनच संपवायची असती खरं म्हणजे. पण अशा वेळेला परमेश्वराला एवढंच म्हणावं लागतं की जे काही आतून घडलेलं आहे ते भोगावं लागणार आहे, पण तू धैर्य दे मला.
दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींकडे गौणत्वाने पाहून भगवंताचं अनुसंधान अखंड जर ठेवलं जात असेल तर आपोआपच विघ्न जरी आलं तरी आपण त्याच्याकडे म्हणतो ठीक आहे आलं असेल ते गौणत्वाने आपण घेतो आणि म्हणूनही ते निवारण होतं. आणि काही वेळा खरोखरच काही पडता जडभारी दासी आठवा वाहारी असं म्हटलंय. खरोखरच तसं विघ्न जर काही आलेलं असेल आणि आपण खऱ्याच अर्थाने भगवंताची भक्ती करत असो तर भगवंत खरोखरच धावून येतो आणि ते संकट निवारण करतो. आणि आपल्यालाही पुष्कळ वेळा असं वाटतं की असं अचानक कसं काय झालं, पण त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की तो आपला पाठीराखा आहे, आपण त्याच्याशी नातं जोडलेलं आहे का तेवढं पाहायला पाहिजे. तसं जर जोडलेलं असेल तर लहान मुलाला आई जसं सांभाळते तसं भगवंत भक्ताला सांभाळत असतो. आणि तसं वचन भगवंताने भगवद्गीतेत अनेक वेळेला दिलेलं आहे, आपण जर नीट वाचलं असेल तर लक्षात येईल. भूत पिशाच नाना छंद, आता भूत पिशाच आहे त्याची एक सृष्टी आहे असं म्हणतात, पण सगळ्यात सामान्य पातळीवर आपण लक्षात असू घ्या हे जे कामना क्रोध मत्सर दंभ ही जी भूतं आहेत जी आपल्याला ग्रासून टाकतात तिच्यापासून जर आपल्याला सुटायचं असेल नामस्मरणाचा छंद लावून घेतला पाहिजे. काही मनामध्ये इच्छा आली मला अंक पाहिजे ते शांतपणे बसून नामस्मरण करावं, आपोआपच वाटतं काय करायचं गोष्टी, मला राग येत असेल कुठल्याही गोष्टीनं तर लगेच विचार करावा नामस्मरण करावं, कशासाठी रागावलं बरं आपण, क्रोध यायचं काय कारण आहे, मत्सर आला तर लगेच विचार करावा मत्सर येण्याचं काय कारण, जो तो आपापल्या कर्माप्रमाणे चाललेला आहे तो आपल्या मार्गाने जातोय आपण आपल्या मार्गाने जावं. अशा तऱ्हेने ही जी भीत पिशाच आपल्याला विकारांची त्रास देत असतात त्याच्यापासून आपण दूर होतो. नाना प्रकारचे छंद असतात, भगवंताचा छंद धरायला पाहिजे, असा धरी छंद जाई तुटून या भव बंद. त्या छंदाच्या ऐवजी नको ते खातात नको ते पितात, पत्ते आहे जुगार आहे रेस आहे सिगरेट आहे नाना प्रकारची वसनं लागलेली आहे, त्या छंदामध्ये जो असेल ते जर सुटायला हवं असेल नामस्मरण करा. ते सुटण्यासाठी नामस्मरण करा किंवा भगवंताच्या इच्छेनं नामस्मरण करा ते आपोआप सुटत जातं. त्यामुळे ते म्हणतात नाना छंद सुटतील नामे विषबाधा हरती. वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, गोंधळ महाराजांना विषप्राशन करावं लागलं, वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, परंतु भगवंताची कृपा जर असेल तर त्या विषाचं अमृत होतं अशी परिस्थिती आहे. तेवढी निष्ठा आहे का बघायला पाहिजे. नामे विषबाधा हरती चेडे चटके नासती. आणि मुख्य म्हणजे होये उत्तम गती अंतकाळी, अंतकाळाला उत्तम गती होती. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं जे की उत्तम पद प्राप्त होत, उत्तम पद याचा अर्थ जे ध्रुवाला आढळ पद मिळालं सगळ्या भक्तांना आढळ पद मिळालं असं पद नामस्मरणाने प्राप्त होत, पण विश्वास पाहिजे त्याच्यावर. बरं केव्हा करावंय कोणत्या वयात, बाळकाळ बाळपणी तारुण्य काळी कठीण काळी वृद्धाप काळी सर्व काळी अंत काळी. अमुकच वयात करायला पाहिजे, अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा मरा मरा म्हणत त्या मराचं राम राम झालं, वाल्याचा वाल्मिक झाला. एवढंच नव्हे तर त्याने रामचरित्र लिहिलेलं आहे एवढा तो मोठा होऊन गेला. हरी नामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला. प्रल्हादावर किती संकट आली पण काही नाही, एकच नामामध्ये रंगलेला होता त्याची काळजी भगवंताला असते. अजामी आघासूर सगळे पावन झाले नामस्मरणाने. नामे पाषाण तरले असं म्हणतात रामायणामध्ये, रामाचं नाम घेऊन ते दगड टाकले गेले समुद्रामध्ये ते तरले आणि त्याच्यावर मंडळी पलीकडे गेली, तो पूल करून पली गेली. नामे पा एवढंच कशाला, माणसं सुद्धा पाषाणच असतात खरं सांगायचं म्हणजे, पण जर नामस्मरण करत गेले तर तो पाषाण देखील तरुण जातो. अहिल्या शिळा उद्धरली रामनामाने, त्यामुळे पाषाण देखील तरतात. असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची परम पवित्र झाले, पण पापी पवित्र झाले ह्याचा अर्थ मात्र पाप करतच राहायचं नामस्मरण करतच राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. पाप झालं ठीक आहे, आता त्याच्यापासून पश्चाताप होऊन जर भगवंताला शरण गेला नामस्मरण केलं, कारण भगवंतानी म्हटलेलं आहे अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. दुराचारी जरी असला तरी तो जर माझ्या भक्तीला लागला तर उद्धार होऊन जातो. मग परमेश्वराची अनंत नाम आहे, कोणतं नाम घ्यावं, सहस्र विष्णू सहस्र नामात हजार नाम आहे, कोणतंही एक घ्या. तसं केलं तर यम देखील बाधत नाही. नामस्मरण करत राहिलो देवभावापासून सुटला तर यमाची देखील भीती नसते, कारण यम देहाला घेऊन जाणार आत्म्याला घेऊन जात नाही.
त्यामुळे भीती वाटायचं कारणही राहत नाही. सहस्रनामामध्ये कोणी एक बर काहीच न करून हे प्राणी राम नाम जपेवाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करून हे प्राणी याचा अर्थ काहीच करायचं नाही असा त्याचा अर्थ नव्हे. पुष्कळ वेळेला संतांच्या वचनाचा अर्थ वेडावाकडा लावला जातो. काहीच न करून याचा अर्थ काहीही अवघड काम न करता सहज जर राम नाम घेत गेलो तरी देखील चक्रपाणी भक्ताला सांभाळतो असं आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन आपण अंतकरणात धरूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले। भीमेला पूर आलेला होता, स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती। अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानांनी ऐकलं होतं। इतकंच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावं लागत होतं, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं। स्वामींनी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला। आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहिले। रावळात श्री विठ्ठल आणि रावळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा श्री विठ्ठलाचं दर्शन असा अपूर्व सोहळा वारकर यांनी अनुभवला। रावळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकत होता। स्वामी सर्वांची दुःख आणि गाऱ्हाणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्ष सोडवत होते। वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता। कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता, त्याची वारी मात्र कधीही चुकली नव्हती। खुरडत खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा। श्री विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपलं दुःख सांगितलं आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिलं। स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचं दुःख ऐकलं होतं, म्हणून स्वामींनी ठरवलं की ह्याला चालता यायला पाहिजे। स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले। आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवलेल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटलं की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे। त्याला खूप आनंद झाला। इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली। त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला। त्याला नवा पाय फुटला होता। स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती। पंढरपूर भर एकच आनंद कल्लोळ उठला। स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली, ती काही केल्या आटोक्यात येईना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या विश्वात सर्वत्र परमेश्वराची पावलं उमटलेली आहेत ही श्रद्धा महत्वाची। आपली साधना जशी जशी वाढत जाते तशी तशी ती देव पावलं आपल्याला दिसू लागतात, देवाचा अनुभव येऊ लागतो। मनातला शुद्ध हेतू आणि जगण्यातला प्रामाणिकपणा श्रद्धेय माणसाला देवाशी गाठ घालून देतो। केवळ भेट होत नाही तर परमेश्वराशी आपला संवाद होतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपली निस्सीम भक्ती देवाला अर्पण करा, त्याच्या नामात गर्क व्हा, देव भेट घडल्याशिवाय राहणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 जून. आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले. हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार. सर्व सत्ता गुरुचे हाती. तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती. तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती. परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी. न पडावे अभिमानाला बळी. राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती. आपण त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती. हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण. तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी. आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान हेच आपले साधन जाण. संसारात न पहावे उणे पुरे. ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान. अथवा बोलिले शब्द बाण त्यात राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती. ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती. जो वर संशयी झाले मन तो वर न होई समाधान. विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान. समाधानाची स्थिती उपाधीरहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण. मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले. वनवास नाही चुकविता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती. समाधान येते त्या परती. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: Gagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagagag 散股，
1: काम क्रोध विंचू चावला,
2: अरे अरे
1: तम घाम अंगाशी आला
2: महाराज,
1: त्याने माझा प्राण चालिला।
2: अरे
1: विंचू चावला
2: महाराज,
1: अरे विंचू चावला
3: महाराज,
1: रे देवा आता काय मी करू, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला। हो मनुष्य इंगळी अति दारुण,
2: हा हा म्हणजे अति दारुण,
1: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर,
2: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
1: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर।
2: अति भयंकर म्हणजे
1: खूप भयंकर,
2: आणि खूप भयंकर म्हणजे
1: मांडाळ भयंकर,
2: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
1: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर।
2: बापरे,
1: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं,
2: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं।
1: हे गंगीचा इथं काय संबंध?
2: मग त्या रंगीनं
1: कुणाचाही संबंध आहे? तिनं म्हणजे त्या इंगळीनं,
2: त्या इंगळीनं महाराज। इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू,
2: मोठा विंचू अंदाजे केवढा?
1: तुझ्या एवढा। मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची। अरे विंचू चावला
2: महाराज,
1: अरे विंचू चावला महाराज, देवारे देवा आता काय मी करू, आता कुठं मी जाऊ, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला। हो या विंचवाला उतारा,
2: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री,
1: असला उतारा चालत नाही।
2: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
2: दूध दूध,
1: असलाही उतारा चालत नाही। या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा,
2: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा।
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा।
2: मी मारतो पिन।
1: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झर झरा। अरे विंचू चावला
2: महाराज,
1: अरे विंचू चावला महाराज,
2: आला का?
1: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण,
2: बर झालं
1: किंचित राहिली फुणफुण,
2: अजून राहिले
1: शांत केली जनादने पुंडली कवरदा, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
4: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास

मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा

0: हा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्ती रंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 25 श्री गणेशाय नमः। लक्ष्मीच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी स्नानदानादींनी युक्त असं अधिक मासाचं व्रत केल्यास कसा लाभ होतो याचं उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मीला सांगितली। पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार दानी राजा होऊन गेला। त्याची पत्नी यशोमती ही सुंदर पण अभिमानी होती। धन यौवनाचा तिला मोठा गर्व होता। त्या राजाचा प्रधान मंडन नावाचा होता। तो शूर स्वामीभक्त आणि श्रीमंत होता। आपापल्या गुणांनी ते युक्त होते। प्रधान भार्या गुणवती नावाची होती। ती मात्र धर्मशील आणि उदार होती। त्या राजाला आणि राणीला गर्वामुळे कशी दैन्यावस्था आली त्याची कथा ऐक। प्रधानावर राज्य सोपवून वीरबाहू आणि यशोमती सर्व प्रकारच्या विलासात दंग झाली। पुढे त्यांना 2 मुलगे झाले, सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावं होती। ते तरुण झाले। पुढे अधिक मास आला। गुणवती यशोमतीच्या सेवेकरिता राजवाड्यात आली असता यशोमतीचं प्रचंड वैभव पाहून तिला वाटलं, पूर्वकर्माप्रमाणे ही एवढं वैभव भोगीत आहे, पण हिने जर आता सत्कर्म केलं नाही तर सर्व लयाला जाईल। तिला कल्याणकारक व्रत करण्यास सांगितलं। तिने प्रसंग पाहून राणीला सूचना केली की अधिक मास आला आहे, त्यात तू काहीतरी व्रत कर, म्हणजे तुझं सुख अक्षय टिकेल। पण राणीने ऐकलं नाही। तिने अधिक मासाची निंदा केली। त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच तिचे 2 पुत्र ज्वराने मरण पावले। गुणवती तिच्या सांत्वनार्थ गेली तेव्हा त्या दोघीही रडू लागल्या। त्यावेळी राणीने गुणवतीकडे पाहिलं तो तिचा चेहरा तेजस्वी आणि भांगामध्ये शेंदूर घातलेला होता। तिने अलंकार धारण केले होते, वस्त्र उत्तम होतं। ते पाहून राणी तिच्यावर भडकली आणि तिला घालवून दिलं। गुणवती घरी गेली। तिला खूप वाईट वाटलं। राजाला कळलं, प्रधानालाही कळलं। प्रधानाने आपल्या पत्नीला प्रत्यक्ष पाहिलं तो तिचं मुख संपूर्ण शृंगारलेलं होतं। पुत्रशोकाने आम्ही व्याप्त असताना प्रधानाची बायको नटते याचा राग येऊन राजाने त्या दाम्पत्याला बंदीत टाकले। त्यावेळी दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला। राजा राणीच्या स्वप्नात जाऊन श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, गुणवतीने पूर्वी अधिक मास व्रत केलेलं आहे, त्यामुळे तिला या जन्मात अक्षय असं मुखालंकार काजळ कुंकू सिंदूर तांबूल वेणी इत्यादी सर्व प्राप्त झालेलं आहे, ते निघू शकत नाही, त्यांना बंदीतून काढा। राणीने अधिक मासाची निंदा केली म्हणूनच तुमचे पुत्र मृत पावले। राजा राणी जागे झाल्यावर त्यांना वाईट वाटले। गुणवतीला मुक्त करून त्या दोघांनी तिच्या मुखावरील सर्व शृंगार पुसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात निघाला नाही। तेव्हा दोघांना खूप लज्जा वाटली। त्यांनी गुणवतीची क्षमा मागितली। अधिक मास व्रताचं महात्म्य लोकांना प्रत्यक्ष कळून आलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 25वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक मासातील वैधृती पर्वाच्या दिवशी स्नान, होम इत्यादी कृत्ये करून दूध, तूप, फळे, 16 विडे यांचं दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

कुंडलीकलरगा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ। यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। ओं नमो भगवते श्रीवासुदेवाय ओं नमः शिवाय ओं नमो भगवते श्रीवासुदेवाय ओं नमः शिवाय ओं नमो भगवते श्रीवासुदेवाय। ओं विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतहृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुश्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिरनिधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभूशम्भुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्तृककुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमीयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादियः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुश्रीमानमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः मृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरीवाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणि श्रीमान्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुरुभास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुश्यशबिन्दुसुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्चिखण्डेनौषो मृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीर्जनीश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिहेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवश्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुष प्राण प्राणुद प्रणव प्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महेज्यश्च क्रतुःसत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरोजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम् पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्ह स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मात्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठाशान्तिः परायणम् शुभाङ्गश्शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासः श्रीपतिः श्रीमताम्बरः
ಶ್ರೀ ದ ಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಕತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರ ಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಶ್ಚಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತ ವಿಕ್ರಮ ಕಾಲನೇಮಿನ್ಯಃ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶ ಕೇಶವ ಕೇಶಿಹ ಹರಿ ಕಾಮದೇವ ಕಾಮಪಾಲ ಕಾಮೀಕಾಂತ ಕೃತಾಗಮ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರು ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮ ವಿದ್ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯ ಪೂರ್ಣ ಪೂರಯಿತ ಪುಣ್ಯ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತ ವಸುಪ್ರದ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರು ವಸುಮನಾಹವಿ ಸದ್ಗತಿ ಸತ್ಕೃತಿ ಸತ್ತಾ ಸದಭೂತಿ ಸತ್ಪರಾಯಣ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠ ಸನ್ನಿವಾಸ ಸ್ವ್ಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನಲಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತಶತಮೂರ್ತಿಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕಃ ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋ ವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದಿ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋ ವೃಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದವಿದೇಕವತ್ ಸಮಾವರ್ತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗ ಸುತಂತುಸ್ತಂತುವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವ ಸುಂದರ ಸುಂದೋ ರತ್ನನಾಭಸ್ಸುಲೋಚನಃ ಅರ್ಕೋ ವಾಜಸನ ಶೃಂಗೀ ಜಯಂತಃ ಸರ್ವವಿಜ್ಜಯೀ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ಸರ್ವವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರಃ ಮಹಾಹೃದೋ ಮಹಾಗರ್ತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿಃ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋ ನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಸ್ಫೂರ್ತಸಿದ್ಧಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಸ್ಸಪ್ತಜಿಂಹಸ್ಸಪ್ತಯಿಧಾಸ್ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿಂತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂಲೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಥಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶಃ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮ ಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರುಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಃಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೋಯಮಃ ಸತ್ವಾನ್ ಸಾತ್ವಿಕ ಸತ್ಯ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಃ ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ಭಿಃ ರವಿರ್ವಿರೋಚನ ಸೂರ್ಯ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಃ ಸದಾಮರಶೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ಸನಾತನತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿದ ಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗಃ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಷರೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಸ್ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ
அநாதிர்பூர்புவோ லக்ஷ்மீ சுவீரோருச்சிராங்கத ஜனனோ ஜன ஜனமாதிர பீமோ பீம பராக்கிரம ஆதார நிலையோதாதா புஷ்பா சப்ரஜாகர ஊர்வக சற்பதாச்சார பிராணத பிரணவ பண பிரமாணம் பிராண நிலைய பிராணபிராண ஜீவன தத்துவம் தத்துவ விதேகாத்மா ஜன்ம மிருத்யுஜராதிக பூர்புவஸ்வஸ்தருஸ்தார சபிதா பிரபிதாமஹ யஜ்ஞோ யஜ்ஞபதிர்யஜ்வா யஜ்ஞாங்கோ யஜ்ஞவாஹனஹ யஜ்ஞஹ்ருத் யஜ்ஞகிருத் யஜ்ஞி யஜ்ஞபுக் யஜ்ஞசாதனஹ யஜ்ஞாந்தகிருத் யஜ்ஞகுஹ்ய மன்னமன்னாதயேவ ச ஆத்மயோனிஸ்வயம் ஜாதோ வைகானஸ் சாமகாயனஹ தேவகீ நந்தனஸ்ரஷ்டா க்ஷிதீஷ பாபநாசனஹ சங்கபுருந்தகீ சக்ரீ சாரங்கதனவாகதாதர ரதாங்க பாணிரக்ஷோப்யஸ் சர்வ பிரஹரணாயுதஹ சர்வ பிரஹரணாயுத ஓம் நமஇதி ஹரயே நமஹ ஹரயே நமஹ ஹரயே நமஹ.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी

सेवा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम

0: नंदादीप प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ಕೀರ್ತನ ಭಜನ ನಿರೂಪಣ ನಾಮ ಸಮಾಸು. ನಾಮಸ್ಮರಣೆ ಪಾವಾವೇ ಸಮಾಧಾನ. ಸಮಾಧಾನ ಜರ್ ಪಾವಾಯಚ ಅಸೇಲ್ ತರ ಇತರ ಕುಠಲ್ಯಾಹಿ ಐಹಿಕ ಗೋಷ್ಟಿನಿ ಮಾಣಸಾಲಾ ಸಮಾಧಾನ ಹೋತ್ ನಾಹಿ. ಆಣಖೀನ್ ಆಣಖೀನ್ ವಾಡತಚ ಜಾತಿ ಇಚ್ಛಾ. ಜೆವಢ ಮಿಳತ ತ್ಯಾಚ್ಯಾಪೇಕ್ಷಾ ಆಣಖೀನ್ ಪಾಹಿಜೆ ಆಣಖೀನ್ ಪಾಹಿಜೆ. ಕುಠ ಥಾಂಬಾಯಚ ಹೇ ಕಳತ್ ನಾಹಿ. ತ್ಯಾಮುಳೆ ಸಮಾಧಾನ ಕಧೀಚ ಮಿಳತ್ ನಾಹಿ. ಪರಂತು ನಾಮಸ್ಮರಣಾನಿ ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसे दिवस दिवसे दिवस वाढत जात. दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत. एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही. म्हणजे तर समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान. केव्हा करावं? नित्य नियम प्रात काळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही. कोणत्याही क्षणी अंतरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं. उठताना देखील नामस्मरणातच उठावं. त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज्य सांगितलेली नाही. कोणती स्थिती असावी? सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही. खूप आनंदात आहात, भगवंताला अगदी नामघोष करावा, प्रभू तुझ्या कृपेने हा आनंद मिळालेला आहे. दुःख आलं असेल तरी देखील भगवंताचं स्मरण करावं की जे जे काही आलेलं आहे माझ्याच कर्माची फळं आहे, परंतु तू माझ्या पाठीशी राहा, मला धैर्य दे या सगळ्या संकटातून वाचवण्यासाठी. हरुष काळी विषम काळी पर्व काळी प्रस्ताव काळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावं. नाम उच्चारावे नुसतं म्हणत नाहीत, नामस्मरण करावं म्हटलंय. आणि नामस्मरण याचा अर्थ ज्याचं आपण नाम घेतो आहे त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं स्मरण, त्याच्या सामर्थ्याचं स्मरण. तो कसा सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, किंबहुना त्याच्याच अस्तित्वावर माझा देह माझा श्वास काम करतो आहे, अशा सर्व गोष्टींचं स्मरण त्याचं नाम घेत असताना असायला पाहिजे. हे काहीच नसताना नुसतं जर वाणीनं नाम उच्चारलं जात आहे आणि चिंतन दुसरंच चाललेलं आहे असं जर असेल तर कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. कोडे साकडे संकट, नाना प्रकारचे संकट येतात, नाना संसार खटपट काही जरी असलं नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करीता सगळ्यात अवघड, कारण आपल्याला त्यावेळेला पैशाशिवाय दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. सारखं लक्ष असतं किती पैसा मिळवायचा. खाता जेविता समोर काय पदार्थ आले तिकडे लक्ष आहे. काल काय केलं होतं, आज काय करायचं, उद्या काय जेवायचं, अशा वेळेला भगवंताचं स्मरण होणं अतिशय अवघड आहे. परंतु जर होत असेल तर त्याची प्रगती अतिशय चांगली चाललेली आहे. नाना उपभोग भोगिता, भोग भोगत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण असावं. नाम विसरो नये स्पष्ट सांगितलं. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेला काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडू नये. कशी स्थिती आली तरी नामस्मरण पाहिजे. वैभव सामर्थ्य आणि सत्ता फारच अवघड. वैभव आहे, सामर्थ्य आहे आणि सत्ता आहे. या सगळ्या गोष्टी माणसाचा अहंकार वाढवणाऱ्या देहबुद्धी वाढवणाऱ्या असतात. अशा वेळेला परमेश्वराचं नामस्मरण होणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. पण ही जर कोणाला होत असेल तर निश्चित त्याच्यावर गुरुकृपा असली पाहिजे आणि त्याला भगवंताचं अधिष्ठानाचं स्मरण अखंड असलं पाहिजे. उत्कट भाग्यश्री भोगता, उत्कट भाग्यश्री जास्त सर्व प्रकारचं त्याला भाग्य मिळालेलं आहे अशा वेळेला नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा, पहिल्यांदा वाईट दिवस आले मग आता चांगले आले, किंवा चांगले आले आणि त्याच्यावर वाईट आले, प्रसंग असो भलतैसा कशीही स्थिती असू दे आपण नामस्मरण सोडता कामा नये. नामस्मरण हा आपला स्थायी भाव झाला पाहिजे. तो कुठल्याही कारणाने त्याच्यापासून आपल्याला विचलित होऊ नये. बर असं केल्याने काय होतं तेही पुढे सांगितलं. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारत, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नाना संकट विघ्न येतच असतात संसार म्हटल्यानंतर, परंतु निवारती ह्याच्यामध्ये दोन तीन अर्थ आहेत. की नामस्मरण केल्याने संकट निवारण होतं म्हणून नामस्मरण आपण जर करत असलो तर पहिल्यांदा चुकीची गोष्ट आहे. जे काही संकट विघ्न परिस्थिती येत असते ते आपापल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत असते, ती भोगूनच संपवायची असते खरं म्हणजे. पण अशा वेळेला परमेश्वराला एवढंच म्हणावं लागतं की जे काही आतून घडलेलं आहे ते भोगावं लागणार आहे, पण तू धैर्य दे मला. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टींकडे गौणत्वाने पाहून भगवंताचं अनुसंधान अखंड जर ठेवलं जात असेल तर आपोआपच विघ्न जरी आलं
तरी आपण त्याच्याकडे म्हणतो ठीक आहे आलं असेल, ते गौणत्वाने आपण घेतो आणि म्हणूनही ते निवारण होतं. आणि काही वेळा खरोखरच काही पडता जडभारी दासी आठवा वा हरी असं म्हटलंय, खरोखरच तसं विघ्न जर काही आलेलं असेल आणि आपण खऱ्याच अर्थाने भगवंताची भक्ती करत असो तर भगवंत खरोखरच धावून येतो आणि ते संकट निवारण करतो. आणि आपल्यालाही पुष्कळ वेळा असं वाटतं की असं अचानक कसं काय झालं, पण त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की तो आपला पाठीराखा आहे, आपण त्याच्याशी नातं जोडलेलं आहे का तेवढं पाहायला पाहिजे. तसं जर जोडलेलं असेल तर लहान मुलाला आई जसं सांभाळते तसं भगवंत भक्ताला सांभाळत असतो. आणि तसं वचन भगवंताने भगवद्गीतेत अनेक वेळेला दिलेलं आहे, आपण जर नीट वाचलं असेल तर लक्षात येईल. भूत पिशाच नाना छंद, आता भूत पिशाच आहे त्याची एक सृष्टी आहे असं म्हणतात, पण सगळ्यात सामान्य पातळीवर आपण लक्षात असू घ्या हे जे कामना क्रोध मत्सर दंभ ही जी भूत आहेत जी आपल्याला ग्रासून टाकतात तिच्यापासून जर आपल्याला सुटायचं असेल नामस्मरणाचा छंद लावून घेतला पाहिजे. काही मनामध्ये इच्छा आली मला अंक पाहिजे, शांतपणे बसून नामस्मरण करावं, आपोआपच वाटतं काय करायच्या गोष्टी, मला राग येत असेल कुठल्याही गोष्टीनं तर लगेच विचार करावा नामस्मरण करावं, कशासाठी रागावलं बरं आपण, क्रोध यायचं काय कारण आहे, मत्सर आला तर लगेच विचार करावा मत्सर येण्याचं काय कारण, जो तो आपापल्या कर्माप्रमाणे चाललेला आहे तो आपल्या मार्गाने जातोय आपण आपल्या मार्गाने जावं. अशा तऱ्हेने ही जी भीत पिशाच्या आपल्याला विकारांची त्रास देत असतात त्याच्यापासून आपण दूर होतो. नाना प्रकारचे छंद असतात, भगवंताचा छंद धरायला पाहिजे, असा धरी छंद जाई तुटून या भव बंद, त्या छंदाच्या ऐवजी नको ते खातात नको ते पितात, पत्ते आहे जुगार आहे रेस आहे सिगरेट आहे नाना प्रकारची वसनं लागलेली आहेत, त्या छंदामध्ये जो असेल ते जर सुटायला हवं असेल नामस्मरण करा, ते सुटण्यासाठी नामस्मरण करा किंवा भगवंताच्या इच्छेनं नामस्मरण करा ते आपोआप सुटत जातं. त्यामुळे ते म्हणतात नाना छंद सुटतील, नामे विषबाधा हरती, वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, गोंधळ महाराजांना विषप्राशन करावं लागलं, वेळाबाईला विषप्राशन करावं लागलं, परंतु भगवंताची कृपा जर असेल तर त्या विषाचं अमृत होत अशी परिस्थिती आहे. तेवढी निष्ठा आहे का बघायला पाहिजे आपण. नामे विषबाधा हरती चेडे चटके नासती, आणि मुख्य म्हणजे होये उत्तम गती अंतकाळी, अंतकाळाला उत्तम गती होते. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं जे की उत्तम पद प्राप्त होत, उत्तम पद याचा अर्थ जे ध्रुवाला आढळ पद मिळालं सगळ्या भक्तांना आढळ पद मिळालं असं पद नामस्मरणाने प्राप्त होत, पण विश्वास पाहिजे त्याच्यावर. बरं केव्हा करावंय, कोणत्या वयात, बाळकाळ, बाळपणी तारुण्य काळी कठीण काळी वृद्धाप काळी सर्व काळी अंत काळी, अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा मरा मरा म्हणत त्या मराच राम राम झालं, वाल्याचा वाल्मिक झाला, एवढंच नव्हे तर त्याने रामचरित्र लिहिलेलं आहे एवढा तो मोठा होऊन गेला. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, प्रल्हादावर किती संकट आली पण काही नाही, एकच नामामध्ये रंगलेला होता त्याची काळजी भगवंताला असते. आजा मी आघासूर सगळे पावन झाले नामस्मरणाने. नामे पाषाण तरले असं म्हणतात रामायणामध्ये, रामाचं नाम घेऊन ते दगड टाकले गेले समुद्रामध्ये, ते तरले आणि त्याच्यावर मंडळी पलीकडे गेली, तो पूल करून पली गेली. नामे पा एवढंच कशाला, माणसं सुद्धा पाषाणच असतात खरं सांगायचं म्हणजे, पण जर नामस्मरण करत गेले तर तो पाषाण देखील तरून जातो. अहिल्या शिळा उद्धरली रामनामाने, त्यामुळे पाषाण देखील तरतात. असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची परम पवित्र झाले, पण पापी पवित्र झाले ह्याचा अर्थ मात्र पाप करतच राहायचं नामस्मरण करतच राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. पाप झालं ठीक आहे, आता त्याच्यापासून पश्चाताप होऊन जर भगवंताला शरण गेला नामस्मरण केलं, कारण भगवंतानी म्हटलेलं आहे अपिचे सुदुराचारू भजते माम अनन्य भाग, दुराचारी जरी असला तरी तो जर माझ्या भक्तीला लागला तर उद्धरून जातो. मग परमेश्वराची अनंत नाम आहे, कोणतं नाम घ्यावं, सहस्र विष्णू सहस्र नामात हजार नाम आहे, कोणतंही एक घ्या. तसं केलं तर यम देखील बाधत नाही, नामस्मरण करत राहिलो देवभावापासून सुटला तर यमाची देखील भीती नसते, कारण यम देहाला घेऊन जाणार आत्म्याला घेऊन जात नाही, त्यामुळे भीती वाटायचं कारणही राहत नाही. म्हणजे सहस्र नामामध्ये कोणी एक
बर काहीच न करुणी प्राणी राम नाम जपेवाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करुणी प्राणी याचा अर्थ काहीच करायचं नाही असा त्याचा अर्थ नव्हे. पुष्कळ वेळेला संतांच्या वचनाचा अर्थ वेडावाकडा लावला जातो. काहीच न करुणी याचा अर्थ काहीही अवघड काम न करता सहज जर राम नाम घेत गेलो तरी देखील चक्रपाणी भक्ताला सांभाळतो असं आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन आपण अंतकरणात धरूया. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे? त्यांनी सांगितलं, ही भूमी कर्मभूमी आहे. बाहेरचे सगळे देश, बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत. ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं, हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं, पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुरा

पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हे जे नारद पुराण आहे हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं. कारण काय आहे की तर्कानी कशालाही वाकडं लावता येतं. वाकडं लावणं काही फारसं अवघड नाही आहे. तर्कानी कोणतीही गोष्ट मला सांगा, नाहीतर कुणाही वकिलाचा धंदा चाललाच नसता. एक वकील आरोपीच्या बाजूनी असतो आणि दुसरा वकील जो सत्याची बाजू आहे त्याच्या बाजूनी असतो. दोघंही जण आपलीच बाजू कशी खरी आहे हे पटवून देत असतात, आणि त्यामुळे दोघांचीही बाजू खरी आहे हे कशाच्या तत्वावर पटवता येतं? केवळ तर्कावर. फक्त लॉजिक आहे, आणि तर्कानी मनुष्य खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करू शकतो. त्यामुळे तर्क अप्रतिष्ठित आहे. पुराण ऐकायला बसल्यानंतर भगवंतांनी सांगितलं हे माझं जे तत्वज्ञान आहे किंवा हा जो माझा विचार आहे गीतेमधला, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हा विचार तू सांगूच नकोस. का सांगू नको? आम्हाला भय आहे की तो अतपस्वी आणि अभक्त आहे पण तो फार हुशार आहे, त्यामुळे आम्ही जे मांडू त्या प्रत्येक गोष्टी तो खोडून काढील मुळीच नाही. तो खोडून काढील याचं भय नाही आहे. तिथे फक्त एकच गोष्ट आहे की तो अजून त्या अधिकाराला प्राप्त झालेला नाही. आपण कालही बोललो की प्रत्येक पुरुष श्रद्धामयोयम पुरुष, प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावानच आहे. फक्त त्याच्या श्रद्धा त्यांनी कुठे लावायच्या हा प्रश्न आहे, की श्रद्धा विपरीत बाजूनी न्यायची का श्रद्धा योग्य बाजूनी न्यायची. आज आपण जगामध्ये जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सनॅलिटी अशा गोष्टी जेव्हा बोलतो की पारदर्शकता व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे, ती पारदर्शकता येते कशातून? त्याचं पहिलं मूल्य काय, त्याचा पहिला गुण काय, की जे समोर आलं आहे ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारून पॉझिटिव्ह अप्रोच आहे की ती गोष्ट आहे त्याच्याकडे नकारात्मक न बघता सकारात्मक बुद्धीने पाहून ती गोष्ट योग्य वाटते का अयोग्य वाटते याचा निर्णय करणे. आलेली समोर आलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मकच भूमिकेने पाहिली पाहिजे असं नाही, आणि त्यामुळे जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हे ऐकवू नको. याचा अर्थ आम्हाला आमच्या गोष्टींचं भय आहे आणि तो हे सगळं उडवून लावेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तो अजून त्याचा अधिकारी नाही आहे. जेव्हा त्याच्या श्रद्धेची एक स्थिती प्राप्त होईल किंवा त्याच्या श्रद्धेला एक विशिष्ट तऱ्हेने संस्कारांनी योग्यता येईल, त्यानंतर तो श्रवणाचा अधिकारी होईल. आणि म्हणून आपल्यापुढे मांडताना या सगळ्या धारणा आपण आपल्या ठिकाणी पक्क्या करून घ्याव्यात, आणि मग त्या पुराणांच्या कथा ऐकाव्यात. तेव्हा त्या पॉझिटिव्हली ऐकल्या, त्या सकारात्मक दृष्टीने ऐकल्या, आणि त्यातलं काहीही पटलं नाही तर जे पटलं नाही ते आपण सोडून द्यावं, जे ग्राह्य आहे ते आपण स्वीकारावं. आणि ते सोडून का द्यावं? माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणजे ते अयोग्य आहे म्हणून सोडण्याचं कारण नाही. कारण या जगामध्ये माझी बुद्धी हे काही शेवटचं प्रमाण नाही आहे. देवानी मला जेवढी बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीला जेवढी समज आहे तेवढ्याच समजुतीमध्ये मला तो विषय समजणार आहे. आणि माझी बुद्धी ह्या जगात अंतिम नसल्यामुळे मला जे समजलं नाही ते दुसऱ्याला समजेल, जे त्याला समजलं नाही ते तिसऱ्याला समजेल. याचा अर्थ कोणतीही गोष्ट योग्य किंवा चुकीची हे ठरवण्याच्या माझ्या सीमित बुद्धीला अधिकार नाही आहे. माझ्या बुद्धीला एवढं आकलन झालं एवढं म्हणू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. आता हे वैष्णव संप्रदायाचं किंवा वैष्णव पुराण आहे, त्यामुळे या पुराणाचं सर्व काही वासुदेवमय आहे हीच धारणा आहे. आणि तशाच प्रकारे वंदन करून त्याचं प्रास्ताविक करून
विषय पुढे जातो. वासुदेव परो धर्म, वासुदेव परम तपहा, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परागतिही, वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम, तस्माद अन्य न विद्यते. म्हणजे वासुदेव परो धर्म, वासुदेवापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. एका भगवान वासुदेवाची उपासना करण्याच्यापेक्षा वेगळा श्रेष्ठ धर्म नाही. वासुदेव परम तपहा, एका वासुदेवापेक्षा दुसरं श्रेष्ठ तप नाही. किंवा तपाचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेवच आहेत, धर्माचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेव आहेत. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेवाला जाणून घेणं हे श्रेष्ठ ज्ञान आहे. किंवा वासुदेवाच्या ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं ज्ञान नाही. वासुदेव परागतीही, भगवान विष्णूंच्या शिवाय वेगळी गती संभवत नाही. वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, हे स्थावर आणि जंगम, चर आणि आचर, जड आणि चेतन, हे सर्व जगत जे आहे ते वासुदेवानी भरून राहिलेलं आहे. त्यांनी पूर्णपणाने हे व्यापलेलं आहे. कसं? तो घन दाट भरून राहिलेला आहे. तो आपला कुठेतरी विरळ, कुठेतरी दाट असा नाही, अगदी पक्का दाट भरून राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा फट संभवत नाही. आणि म्हणाले, स एव धाता त्रिपुरांत कश्च, स एव देवा सुरयज्ञ रूपहा. तो कोणकोण आहे? तर तो धाता, या सृष्टीला निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे, तोही वासुदेवच आहे, म्हणजे विष्णूच आहे. भगवान शंकरही तोच आहे. तसंच म्हणाले, देव असुर यज्ञ हे सगळं काही तोच आहे. स एव ब्रह्मांडम इदम, हे सर्व ब्रह्मांडही तोच आहे. आणि ततोन्यन्न किंचित असती, त्याच्याशिवाय दुसरं काहीही संभवत नाही. तो सर्वदूर घनदाट भरून राहिलेला आहे. सत्तारूपही तोच आहे, चैतन्यरूपही तोच आहे, आनंदरूपही तोच आहे, जडचेतनही तोच आहे, सर्व देवताही तोच आहे, सर्व काही तोच आहे. म्हणजे यस्मात परम ना परम असती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही असत नाही. आणि म्हणाले, त्याच्यापेक्षा काही दुसरं महानही असत नाही. व्याप्तम ही तेनमिदम विचित्रम, हे असं विचित्र म्हणजे विविधतेनी भरलेलं हे जे जगत आहे, हे ज्यांनी व्यापलेलं आहे त्या वासुदेवाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो, असं म्हणून त्याला त्याचं स्मरण करून या पुराणाला सुरुवात झालेली आहे. या पुराणाचे जे नमनाचे श्लोक आहेत, जे मंगलाचरणाचे श्लोक आहेत, त्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी हेच स्वरूप वर्णन केलेलं आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयत. म्हणाले, भगवंताला सर्व प्रकारांनी वंदन करून, आणि त्याचबरोबर या पुराणांची परंपरा ज्यांनी सांभाळलेली आहे, अशा शौनकाद्या महात्मान ऋषयो ब्रह्मवादिना, कोणकोण आहेत हे शौनका आदी जे त्या नैमिषारण्यामध्ये मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने तपाचरणाला बसलेले आहेत, ते सगळे कसे आहेत? काही ऋषी बसलेत, काही ब्रह्मवादीन बसलेले आहेत. की आणि त्या नैमिषारण्यामध्ये ह्यांचा जो वास आहे तो एकाच इच्छेनी आहे, तप आहे ते एकाच इच्छेनी आहे, ते म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे. मुमुक्षस्व म्हणजे मुमुक्षा आहे, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. ते कसे राहिले आहेत? ते जितेंद्रिय आहेत, इंद्रियांच्यावरती संयम करून आहेत. जिताहार हा आहारावरती नियंत्रण केलेलं आहे. सत्य पराक्रम हा सत्याचं अवलंबन करणारे श्रेष्ठ असे धीर पुरुष आहेत. पराक्रम हा का म्हटलं? त्याचं कारण असं की पराक्रम म्हणजे आपल्या उपनिषदांनी सुद्धा ज्यांना ज्यांना ईश्वराच्या मार्गाने किंवा साधन मार्गाने पुढे जायचं आहे, त्यांची ही सगळी जी मागची वर्णन आहेत ना, जिताहार हा जितेंद्रिय हा, की ज्यांनी इंद्रियांना जिंकलं आहे, ज्यांनी आहाराला जिंकलेलं आहे, ज्यांनी मनोव्यापारांना जिंकलेलं आहे, हे सगळे इतकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे, ते सोपं नाही आहे म्हणून ते सांभाळलं ज्याच्याकडून जातं ते कसे आहेत
त्याचं वर्णन ते धीराहा असं वर्णन केलं आहे, की ते धीर पुरुष आहेत, की त्यांच्या अंतःकरणामध्ये आहारावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, मनावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने पराक्रमी आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, यजंतः परया भक्त्या विष्णुमाद्य सनातनम. सनातन अशा विष्णूचं यजन करण्याकरता, पूजन करण्याकरता ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा त्या शौनक मुनींच्याकडे आणि त्या वासुदेव तत्वाला स्मरण करून म्हणाले, काही मुनी ज्यांना इच्छा आहे काही जाणून घेण्याची ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या नैमिषारण्यामध्ये एका विशाल वनात, पुष्कळ सगळं वनच आहे ते, त्याच्या पुष्कळ ठिकठिकाणी कुठे ना कुठेतरी आश्रम आहेत, कुठे ना कुठेतरी काही ऋषीमुनी तपाचरणाकरता राहिलेले आहेत. अशा एका मोठ्या विस्तीर्ण अशा वनामध्ये, अशा स्थानावरती, भूभागावरती असे बरेचसे लोक आलेले आहेत. ब्रह्मवादी मुनी आलेले आहेत. कुठे आलेले आहेत? तप करण्याच्या इच्छेने आलेले आहेत, शौनकांना भेटण्याकरता आलेले आहेत. आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले हे सगळे जे मुनी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. म्हणाले, आम्ही आपल्या ठिकाणी आलेले आहोत, आम्हाला इथे काही जाणून घेण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, आपण जरूर या. या ठिकाणी एक मोठं सत्र चालू आहे. ते सत्र कशाचं आहे? तर जिथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत, त्या पुरुषार्थांच्यावरती चर्चा करण्यासाठी महात्म्यांनी एका सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सभेमध्ये अत्यंत श्रेष्ठ असे अधिकारी असे, त्यांनी वर्णन, त्यांनी आकडा जो घातला आहे तो 26,000 असे महात्मे, महंत, श्रेष्ठ, तपोनिष्ठ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणे, हे मुनी जे सामील झालेत त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य आहेत. त्या शिष्यांची तर म्हणाले गणतीच नाही आहे की ते किती आहेत याची. आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या विषयांची चर्चा होणार आहे, ते म्हणाले, विषय कोणते आहेत? पृथ्वीतलावरती पवित्र तीर्थ कोणती आहेत, किती आहेत? त्रिविध तापातून मनुष्याची मुक्ती कशी होईल? भगवान विष्णूंची अविचल भक्ती कशी प्राप्त होईल? आता हे सगळे प्रश्न जेव्हा आपल्याला एक लक्षात आपण एक पक्क ठेवायचं की पुराणांची परंपरा म्हणजे शौनक आणि पुराणांची परंपरा म्हणजे सूतमुनी, सांगणारे सूत आणि नैमिषारण्यामध्ये तपाचरणाकरता श्रेष्ठ महर्षींच्या बरोबर बसलेले शौनक ऋषी, ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. आता शौनक मुनींनी त्यांना सांगितलं की अहो हे महर्षी, तुम्ही या पवित्र सिद्धाश्रमामध्ये श्रेष्ठ असे पुराणिक निवास करतात, तिथे अनेक प्रकारच्या यज्ञांनी, अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेनी त्या ठिकाणी विष्णूची आराधना चालू आहे. त्या महामुनींच्यामध्ये आता पुन्हा एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की व्यासांनी पुराणिकांची सूत परंपरा निर्माण केली आहे. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा व्यासांपासून निर्माण झाल्या आहेत. वेदांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, तत्वज्ञानाची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, पुराणांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली. आणि ज्या स्मृती निर्माण झाल्या, त्या सगळ्या ज्या स्मृती आहेत, त्या वेगवेगळ्या ऋषींनी कालमानाप्रमाणे या ग्रंथांच्यावरती, म्हणजे पुराणं, त्याचबरोबर तत्वज्ञान आणि आमचे मूळ वेद, या तिघांच्या आधाराने आचार कसा करावा किंवा तो आचार निश्चितपणे बेतला, त्या ऋषींनी कालमानाप्रमाणे त्या स्मृती, या मनुस्मृती ही सर्व काळाला, आज आमच्या कलियुगामध्ये मनुस्मृतीचा अवलंब करावा असं म्हटलं नाही, पाराशर स्मृती सांगितली की या युगामध्ये, कारण माहिती आहे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये एका स्मृतींनी निर्माण केलेले जे विधी निषेध आहेत किंवा जी विधिविधानं आहेत किंवा जे नियम आहेत, ते सर्व काळ तसेच चालू राहतात असं नाही, कालमानाप्रमाणे त्याच्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे. पण तत्व न सोडता तपशिलात बदल सगळ्या ऋषीमुनींनी केला आणि आमच्यासमोर स्मृतिग्रंथ आणले. भगवंताच्या मुखामधून, भगवंतांनी म्हटलं आहे की भगवद्गीतासुद्धा स्मृती आहे. त्या स्मृतीचं वैशिष्ट्य आहे की अपवादात्मक एक स्मृती आहे, की ज्या स्मृतीमध्ये बरोबरीने तत्वज्ञान आणि आचार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून आलेला विषय आहे, तिथे सगळ्याचं संमिश्रण आहे.
तिथे वेदांनी काय सांगितलं ते आहे, स्मृतींनी काय सांगितलं ते आहे, पुराणांनी काय सांगितलं ते आहे. सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन हा असं भगवंत म्हणतात आणि त्याला स्मृती म्हणतात की हा स्मृती ग्रंथ आहे, हे स्मृती प्रस्थान आहे म्हणताना मात्र स्मृती म्हणतात. आणि म्हणून आपल्यापुढे काही गोष्टी स्पष्ट करत आपण पुढे जाऊ. आता ते म्हणाले ही सूत परंपरा आहे. ही सूत परंपरा जी आहे ती आपण काल बघितलं की त्यांनी त्या रोमहर्षणाकडे आलेली आहे. त्या रोमहर्षणापासून पुन्हा परंपरा सुरू झाली आहे. ते म्हणतात आता रोमहर्षण तिथे आहेत आणि म्हणाले त्या रोमहर्षणांनी त्या ठिकाणी त्या सिद्धाश्रमामध्ये जो आश्रम मी आपल्याला सांगतोय ह्या सूतांचा आहे तो तिथे अग्निष्टोम यज्ञ सुरू केलेला आहे आणि तिथे नारायणाचं भजन त्याचप्रकारे सूतांनी ऋषीमुनींचं यथोचित स्वागत अशा प्रकारे मोठा एक समारंभ आयोजित केलेला आहे. आणि तिथे हे सगळे ऋषीमुनी जाऊन पोचले, त्यांचं आगत स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले गेले. आणि त्यांनी प्रश्न विचारला की आम्ही जे आलेलो आहोत ते आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून पाहिजेत. तर ते प्रश्न हेच या पुराणाची सुरुवात असल्यामुळे आपण ते सगळे प्रश्न पाहूया. उत्तम व्रताचं पालन करणारे हे जे सगळे सूत आहेत त्यांच्याकडे आम्ही अतिथी रूपाने आलो आहोत असे ते सगळे महर्षी म्हणतात. आणि ते म्हणतात हे मुने आम्हाला तुम्ही एक उत्तर द्या, आमचे काही प्रश्न आहेत त्या शंकेचं समाधान करा की हे सगळं जग निर्माण कसं झालं, त्याचा आधार कोण आहे, या जगाचं रूप कसं आहे, हे कुठं राहिलेलं आहे, जे कशाच्या आधारावरती हे जग राहिलेलं आहे, याचा लय कशात होणार आहे, भगवान विष्णू कोणत्या साधनेनी प्रसन्न होतील, मनुष्यानं त्यांची पूजा कशी करावी, भिन्न भिन्न वर्णांचे आश्रमांचे विचार काय आहेत, अतिथीचं पूजन कसं करावं, मोक्षाचा सुलभ उपाय कोणता, भक्तीचं फळ काय आहे आणि तिचं स्वरूप कसं असतं, या सगळ्यांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. त्यावरती सूतांनी सांगितलं की मी तुमचं अभीष्ट चिंतन करतो आणि तुम्हाला सांगतो की हे जे सगळे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे उत्तरं देणार आहे असं एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव नारद पुराण असं आहे आणि ते पुराण सनकादिक हे चार विष्णूचे फार श्रेष्ठ भक्त आहेत आणि आपल्या भक्तीतला बालभाव कधीही किंवा निष्पापता कधीही कमी होऊ नये, त्याच्या ठिकाणची निर्मलता कधीही उणावू नये म्हणून त्यांनी आपलं वय 5 वर्षांचं ठेवलेलं आहे आणि ते कायम 5 वर्षांचे बालक आहेत. ते चारही बंधू आहेत, बंधू म्हणा काय त्यांचं नातं म्हणा, पण ते चौघेही नेहमी बरोबर असतात. आणि ते कोणकोण आहेत, ते सनक म्हणजे त्यांना सनकादिक म्हणतात, सनक सनंदन सनातन सनतकुमार हे जे आहेत, हे चौघे जण हे सनतकुमार जे आहेत ते म्हणाले यांनी नारदांना जो उपदेश केला आहे तो जो नारद पुराण म्हणून आपल्यासमोर आलेला आहे त्या नारद पुराणाचं तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करा आणि ते जर श्रवण केलं तर आपल्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल. लगेच फल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं एका अध्यायाचा जर पाठ केला तर अश्वमेधाचं म्हणजे यज्ञ केल्याचं फल लाभतं, 2 अध्यायांचा पाठ केला तर राजसूय यज्ञ केल्याचं फल लाभतं. आणि म्हणाले सगळ्या कल्याणाच्या साधनांमध्ये हे पुराण सर्वात श्रेष्ठ आहे असं प्रत्येक पुराणात म्हटलेलं असतं. त्याचं कारण आहे जो ज्या रुचीने ते पुराण वाचायला घेतो, जसं आपल्याकडे म्हटलं आहे की एका देवतेचा गौरव करण्याची जेव्हा वेळ येते किंवा आपली देवता आपल्याला जेव्हा श्रेष्ठ वाटते तेव्हा बाकीच्या देवता आपल्याला गौण वाटतात. जसं अलीकडच्या काळामध्ये तुलसीदासांनी नाभादासांनी बोलावलं म्हणून ते वृंदावनामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची मंदिरं पाहिली, ते म्हणाले अहो इथे रामाचं मंदिर नाही. नाभादास म्हणाले अहो एवढ्या मंदिरातनं फिरलात अजून नमस्कार केला नाही. ते म्हणाले नमस्कार कसा करू, तुलसीदास तब नमय धनुष्यबाण लोहा. म्हणाले ज्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतील तेव्हाच म्हणाले मी नमस्कार करीन, ह्या त्रिभंगमूर्ती मुरलीधराची आणि मुखामध्ये वेणू आहे ह्या मूर्तीला नमस्कार नाही होऊ शकत. आणि तसंच आहे प्रत्येक पुराणामध्ये त्याच भावनेनी श्रेष्ठता वर्णन केली आहे. म्हणजे हा काय बालिशपणा आहे असं समजायचं कारण नाही, हा बालिशपणा नाही आहे,
हे आपापल्या देवतेचं महात्म्य जे आपल्याला जाणवतं ते त्याच देवतेच्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून त्याचे अतिरेक समाजामध्ये पाहिले ते होऊ नये. जसं वैष्णव संप्रदायाचा मनुष्य आडव्या गल्लीत वळायला सुद्धा तयार असत नाही, हे इतकं घडू नये. वैष्णव म्हणजे असा, शैव म्हणजे तसा, असं होता कामा नाही. परंतु त्याचबरोबर आपलं आपलं एक स्वत्व टिकवण्याची, एक आपल्या संप्रदायाची आपण निगडीत राहण्याची, तुम्ही कुठेही जा. अध्यात्मामध्ये काय आहे, फटके मारणं फार सोपं आहे. व्यवहारातल्या विद्यांमध्ये हेच करतात. व्यवहारातल्या विद्यांमध्ये गाण्याची विद्या घ्या. विद्यार्थी ज्या घराण्याचं गाणं शिकायला जातो, गुरुजींनी सांगितलेलं असतं 12 वर्ष दुसऱ्या घराण्याचं गाणं कानाने ऐकायचं पण नाही. आपल्याच घराण्याचे स्वर लावले पाहिजेत, आपल्याच घराण्याचं गाणं शिकलं पाहिजे. मला सांगा, आजकाल मुलं CA होतात, आर्टिकलशिप करायला गेले तर अनुभव म्हणून 4 CA कुणी काम करू देत नाही. तो CA म्हणतो माझ्याकडेच काम केलं पाहिजे. तू शिकायला आला आहेस ना इथे, माझ्या पद्धतीने शिक्षण घे, माझ्याकडे काम. कुठलीही विद्या घ्या, त्या विद्येमध्ये त्याची एक परंपरा निर्माणच करावी लागते आणि ती असावीच लागते. म्हणून पुराणांची सुद्धा परंपरा आहे की ही विष्णू पुराणं आहेत. तर या पुराणांच्यामध्ये त्या देवतेचा मोठेपणा सांगितला आहे आणि इतर देवतांचं वर्णन त्या मानाने निम्न स्तरावरती केलेलं आहे. ते स्वाभाविक आहे आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं काही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सर्व पुराणांच्यामध्ये श्रेष्ठ हे नारद पुराण आहे. या नारद पुराणाचा अभ्यास करावा, या लोकांमध्ये कल्याणकारी असं हे पुराण आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले। भीमेला पूर आलेला होता, स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती। अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानांनी ऐकलं होतं। इतकंच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावं लागत होतं, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं। स्वामींनी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला। आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहिले। रावळात श्री विठ्ठल आणि रावळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा श्री विठ्ठलाचं दर्शन असा अपूर्व सोहळा वारकर यांनी अनुभवला। रावळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकत होता। स्वामी सर्वांची दुःख आणि गाऱ्हाणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्ष सोडवत होते। वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता। कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता, त्याची वारी मात्र कधीही चुकली नव्हती। खुरडत खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा। श्री विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपलं दुःख सांगितलं आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिलं। स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचं दुःख ऐकलं होतं, म्हणून स्वामींनी ठरवलं की ह्याला चालता यायला पाहिजे। स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले। आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवलेल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटलं की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे। त्याला खूप आनंद झाला। इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली। त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला। त्याला नवा पाय फुटला होता। स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती। पंढरपूर भर एकच आनंद कल्लोळ उठला। स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली, ती काही केल्या आटोक्यात येईना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या विश्वात सर्वत्र परमेश्वराची पावलं उमटलेली आहेत ही श्रद्धा महत्वाची। आपली साधना जशी जशी वाढत जाते तशी तशी ती देव पावलं आपल्याला दिसू लागतात, देवाचा अनुभव येऊ लागतो। मनातला शुद्ध हेतू आणि जगण्यातला प्रामाणिकपणा श्रद्धेय माणसाला देवाशी गाठ घालून देतो। केवळ भेट होत नाही तर परमेश्वराशी आपला संवाद होतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपली निस्सीम भक्ती देवाला अर्पण करा, त्याच्या नामात गर्क व्हा, देव भेट घडल्याशिवाय राहणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका